घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 9 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचा विसर हेच मोठं पाप. खरोखर भगवंताचं अस्तित्व जिथं पाहावं तिथं आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळालेली आहे. भगवंताचं मर्म ओळखायला मी कसं वागावं हे पाहावं. ज्याने भगवंताला जाणलं त्याने भगवंताला काय आवडतं हे सांगून टाकलंय. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावं हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे. हे आप्त वाक्य आपण प्रमाण मानलं पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्याने आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावं. खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागं लागतात. म्हणजे मी आत बाहेर विषयानं किती भरलेला आहे. तथापि काही झालं तरी दृढ निश्चयानं नाम चालू ठेवावं. प्रपंच करत असताना नाही का वाईट विचार मनात येत, मग परमार्थ करत असता तसे आले म्हणून भ्यायचं काय कारण आहे. प्रल्हादानं एकदा नाम घेतलं ते शेवटपर्यंत काही सोडलं नाही. त्या नामानंच तो तरला, त्या भावनेनंच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचं अखंड स्मरण ठेवावं. आपली पापं मनात आणू नयेत. माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनंच ठरवतो, नाही का? स्वतःचं मन स्वतःला खातं याला काय करावं. काल झालेलं आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्यापरीनं श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखं मानावं. भगवंताचं होणं हे सर्व साधनांचं आणि धर्माचं मूळ आहे हे पक्कं ध्यानात ठेवावं. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचं होण्याकरता, भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत. खरोखर भगवंताचा विसर पडणं याहून दुसरं मोठं पाप नाही. देव हवा असं वाटणं ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असं वाटणं ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचं हवं नको पण. हे जसजसं कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेनं तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगानं आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला, किंवा मी परमेश्वराचा झालो असं सार्थपणानं म्हणता येईल. निधिध्यासानं आनंद साक्षात्कार होणं हाच मोक्ष आहे. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा. डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही. आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध. निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 252 दशक 20 समास 6 आत्मा गुण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. भूमंडळ पाहायला गेलं तर ठाई ठाई पाणी आहे, तर कित्येक ओसाड माळरानं आहेत तिथे जल नसलेली पृथ्वी आहे. त्याप्रमाणे काही दृश्य विस्तारलेलं आहे, काही जाणीव असल्याने शोभत आहे, तर कित्येक उरलेली दृश्य जाणीवरहित आहेत. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवनी असं शास्त्रात बोललं जातं. जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः कृमयो रुद्रलक्षाश्च विशालाक्ष गवादयः स्थावरास्त्रीलक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवः पापपुण्य समं कृत्वा नरयोनिस्तु जायते. म्हणजे जगामध्ये 9 लाख जलचर आहेत, 10 लाख पक्षी आहेत, 11 लक्ष कृमी, 10 लक्ष केचर, 9 लक्ष जलचर, 30 लक्ष स्थावर पशु आहेत असं शास्त्रात सांगितलं आहे. अशी 84 योनी आहेत असे जाणते प्राणी आहेत. देहाची मांडणी अनंत आहे, त्याला मर्यादा नाही. अनंत प्राणी होतात जातात, त्यांचं जगात अधिष्ठान आहे, त्यांना जगावेगळी स्थिती नाही. पुढे पंचभूत स्पष्ट दिशेला पोहोचलेली आहेत. कोणी स्पष्ट दिसणारी पृथ्वी, जल, अग्नी, काही अदृश्य म्हणजे वायू आणि आकाश रूपामध्ये आहेत. अंतरात्म्याची ओळख म्हणजे हालचाल, त्याची माहिती सावधपणे ऐका. सुखदुःख जाणता जीव तसाच सदाशिव जाणावा. अंतःकरण पंचक म्हणजे अपूर्व आत्म्याचा अंश आहे. स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजे आत्म्याचे अंश. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व, सत्व, रजतम हे आत्म्याचे गुण आहेत. नाना चालना, नाना घृती, नवविधा भक्ती, चतुर्विध मुक्ती, अलिप्तपण, सत्ता, पुरातन असलेलं चैतन्य, श्रवण, मनन, विवरण हे आत्म्याचे गुण आहेत. दृश्य, द्रष्टा, दर्शन हे आत्म्याचे गुण आहेत. वेद, शास्त्र, पुराण, अर्थ, गुप्त चालत असलेला परमार्थ हे सर्वज्ञपणे समर्थ आत्म्याचे गुण आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, शुद्ध, विचार पाहणे, उपदेश आणि जागृती हे आत्म्याचे गुण आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यावस्था, प्रकृती, पुरुष, मूळ माया, पिंड, ब्रह्मांड, अष्टकाया हे आत्म्याचे गुण आहेत. परमात्मा आणि परमेश्वरी म्हणजे जगदात्मा आणि जगदेश्वरी, महेश आणि माहेश्वरी हे आत्म्याचे गुण आहेत. नाम आणि रूप जितकं सूक्ष्म आहे तितकं आत्म्याचं स्वरूप आहे. ही अनेक नावं सांगितली तशी असंख्य आहेत, त्यांना सीमा नाही. आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य, मूळ माया, सर्व शक्ती, नानाजिन्नस उत्पत्ती, स्थिती हे सर्व आत्म्याचे गुण आहेत. पूर्व पक्ष आणि सिद्धांत, गाणं, वाजवणं, संगीत, नाना अद्भुत विद्या हे आत्म्याचे गुण आहेत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असद्वृत्ती, सद्वृत्ती, केवळ जाणीव मात्र अर्थात विकारापूर्वीची वेळ, केवळ स्मृती हे आत्म्याचे गुण आहेत. पिंड, ब्रह्मांड, तत्वांची परीक्षा, तत्वांचा निवाडा, उघड विचार पाहणं हे आत्म्याचे गुण आहेत. नाना ध्यान, अनुसंधान, नाना स्थिती, नाना ज्ञान, अनन्य आत्मनिवेदन हे आत्म्याचे गुण आहेत. भूतावळी, 56 कोटी चामुंडा, 9 कोटी कात्यायनी हे आत्म्याचे गुण आहेत. नाना नक्षत्र, चंद्र, सूर्य, तारामंडल, ग्रहमंडल हे आत्म्याचे गुण आहेत. देव, दानव, मानव, नाना प्रकारचे जीव, सगळा भाव, भाव हे सगळे आत्म्याचे गुण आहेत. आत्म्याचे नाना गुण आहेत. परमब्रह्म मात्र निर्गुण निर्विकार आहे. जाणीव अव्यक्त असो किंवा परिपूर्ण असो, ती अंतरात्म्याचंच रूप होय. आत्मारामाची उपासना केल्यावर निस्संदेहपणे निरंजन अवस्थेला पोहोचता येतं. तिथे अनुमानाला जागा नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम स

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश

श्रोतेहो नमस्कार. राम प्रहरी जाग येताच सुस्नात होऊन पांडुरंग हरी नारायण हरी अशा नावांचा जय जयकार आणि टाळ मृदंगाचा गजर करत त्या नारायणासोबतच सकळ जनांना जाग करण्याचं मोठं कार्य संतांनी आयुष्यभर केलं आहे. विनम्रभावे हात जोडून त्या विठ्ठलाचं श्रीमुख सादर म्हणजे प्रेमादरयुक्त नजरेनं निहाळावं आणि तुका म्हणे काय पढियंते ते मागा आपुला आले सांगा दुःख सकळ. आपल्याला काय प्रिय असेल ते सगळं सगळं त्या पांडुरंगाला मागून घ्या असं संत तुकाराम महाराज आपल्याला आवर्जून सांगताहेत. चला तर आता ऐकूया अण्णा जोशी यांच्या संगीत नियोजनामध्ये उषा मंगेशकर यांनी गायलेली ही भोपाळी. उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक. उठा सकळ जन उठिले नारायण.

जणू हा पुतळा मदन रूपाचा लागला लळा श्रीकृष्णाचा, जणू हा पुतळा मदन रूपाचा लागला लळा श्रीकृष्णाचा, विसरही पडतो संसाराचा परी, कळसही चढतो तो सोन्याचा, कळसही चढतो तो सोन्याचा। श्रोते हो, जे जे कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाले त्यांनी संतत्वच प्राप्त करून घेतलं, आणि संतत्व हाच मानवी जीवनामध्ये सोन्याचा कळस ठरतो, सोन्याचा कळस। म्हणूनच नंद यशोदेच्या त्या नवसानं झालेल्या तान्ह्या बाळासाठी अवघ गोकुळ वेडं झालं होतं, अवघ गोकुळ वेडं झालं होतं। तेव्हा हेच आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांच्या गीतामधून, चित्रपट वरदक्षिणा, वसंत पवार यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आहे। बाळ तुझे नवसाचे यशोदे, बाळ तुझे नवसाचे, निळे सावळे रूपतयाचे, फूल तसे जवसाचे, बाळ तुझे नवसाचे।

श्रद्धे हो अवघ्या गोकुळाला लळा लावणाऱ्या वेड लावणाऱ्या त्या खट्याळ कान्यातल्या गोपींना गवळणींना लटका राग यायचा खरा, त्या वैतागायच्या. पण श्रीकृष्णाच्या मुरलीचे सूर आणि सुंदर मुखकमल पाहताच त्या सगळ्या गोकुळच्या नारी हा लटका राग सुद्धा क्षणात विसरून जायच्या. सुरसुंदरांगा कृष्णा निबारू बेळगिना बेळगुवा मुखवन्नु तोरो बेळगिना बेळगुवा मुखवन्नु तोरो सुरसुंदरांगा कृष्णा निबारू. तेव्हा चला तर आता ऐकूया वसंत कुमार मोहिते यांच्या संगीत नियोजनामध्ये आशा भोसले यांनी गायलेलं हे कवी संजीव यांचं गीत. चित्रपट भाऊबीज. असा कसा खट्याळ तुझा कान्हा यशोदे तुझा कान्हा काही केल्या मला आवरेना बाई आवरेना.

गुळी भले पहाटेच उठायचे, शंख वाजवून आपल्या सवंगड्यांना जागं करायचे, सुस्नात होऊन आपापली निहारी शिदोरी घेऊन वृंदावनी गायींना चरण्यासाठी ते नित्य घेऊन जायचे. गोपालन हाच शेतीचा कणा आहे आणि गोवर्धन हाच पर्जन्यदाता अन्नदाता आहे. गोष्पदे लक्ष्मी ही नित्या, गायीच्या पावलांमध्ये नित्य लक्ष्मी नांदत असते हे जाणूनच बलराम कृष्णानं आपल्याला गोपालनाचा, धेनु संवर्धनाचा, गोवर्धन पूजेचा परिपाठ नित्य घालून दिलेला आहे. चला तर आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. स्वरसाज मीना खडीकर यांचं आहे. कान्हू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, संगीत आले श्रीदाम सुदाम.

श्रोतेहो, देव कुठे राहतो? तर देव साधू संतांच्या हृदयात, ऋषी मुनींच्या अंतःकरणात राहतो. देव कल्याणकारी कार्य करणाऱ्यांच्या हातामध्ये राहतो. कराग्रे वसते लक्ष्मीः, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदो, प्रभाते करदर्शनम्. तेव्हा हा कान्हो वनमाळी, आपल्याही अंतर्यामी आपल्याला नित्य भेटावा राहावा यासाठी सत्कर्मासहित नामस्मरणाचा वसा आपणही नित्य घेऊया. तेव्हा आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. स्वरसाज श्रीनिवास खळे यांचा आहे. आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी, अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो.

0: बरेदर्शर देहो आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 9 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करत आहोत गजानन महाराज यांची आरती. 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम आनंद घन, सादर करते विश्वास देशपांडे. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेलवरनं.
6: तुमचं बिल या वस्तू, कानातले
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची पळी
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
8: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 9 सप्टेंबर. आजच्या दिवशी 1991 रोजी ताजिकिस्तान हा देश सोव्हिएत युनियन पासून स्वतंत्र झाला. 1997 रोजी भारताचे 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेले प्रवीण ठिपसे यांना बुद्धिबळातील ग्रँड मास्टर हा किताब मिळाला. 2001 आजच्याच दिवशी व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग या चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला होता. 2009 दुबई मेट्रोचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. आजच्याच दिवशी 1828 रोजी रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म झाला होता. 1974 रोजी कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते भारतीय सैन्याचा शूरवीर कॅप्टन अशी ओळख असलेले विक्रम बत्रा यांचा जन्म झाला होता. 1987 रोजी प्रसिद्ध हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 20व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या 20व्या भागामध्ये आणि पुढच्या आणखी 2 भागांमध्ये, म्हणजे 21 आणि 22व्या भागामध्ये, आपण कथाकार रवींद्रनाथांच्या कथांबद्दल जाणून घेणार आहोत. आज त्यातला पहिला भाग आपण पाहूया. मंडळी, रवींद्रनाथ हे प्रकृतीनं, स्वभावानं मूलतः कवी होते. असं जरी असलं तरी जेव्हा कवितेचं माध्यम त्यांना व्यक्त होण्यासाठी अपूर्ण वाटलं, तेव्हा त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, संगीत, चित्रकला इत्यादी वाङ्मय आणि कलाप्रकारांचा देखील अवलंब केला. चतुरस्र प्रतिभेचे धनी असलेले रवींद्रनाथ कलेच्या विविध अंगांनी व्यक्त झाले. शिक्षण, साहित्य, तत्वज्ञान अशा वेगवेगळ्या प्रांतात संचार करून आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा त्यांनी उमटवला. त्यासोबतच प्रचंड कार्यही केलं, प्रवास केला. एकाच व्यक्तीच्या प्रतिभेचे हे अफाट कर्तृत्व पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं. काव्यलेखनाला रवींद्रनाथांनी बालवयातच सुरुवात केली होती, पण आपण कथा देखील लिहू शकतो याचा साक्षात्कार त्यांना बऱ्याच उशिरा झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांनी त्यांना जमीनदारीच्या कामात लक्ष घालायला सांगितलं. तसा त्यांना या कामात रस नव्हता, पण वडिलांची आज्ञा त्यांनी पाळली, पण त्याचा त्यांना फायदाच झाला. त्यांचं अनुभव विश्व संपन्न होण्यासाठी त्याची मदत झाली. त्यांना कलकत्ता शहर सोडून जमीनदाराच्या क्षेत्रात राहायला जावं लागलं. पद्मा नदीच्या काठी आणि पद्मा नावाच्या हाऊसबोटीवर त्यांचा बऱ्याच वेळा मुक्काम असायचा. त्यावेळी दिसणारा निसर्ग, खळाळणारी पद्मा नदी, निसर्गाचे बदलते रंग त्यांच्या मनाला मोहवीत होते. पण त्याचबरोबर त्यावेळी विविध स्तरांमधील माणसांशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या जीवनात आणि दृष्टिकोनात बदल घडून यायला ही परिस्थिती कारणीभूत ठरली. खेड्यातील माणसांमध्ये ते मिसळून गेले. ते जमीनदार म्हणून वागले नाहीत. गोरगरीब माणसं, स्त्रिया यांचं जगणं त्यांनी जवळून अनुभवलं. ते पाहून त्यांचं अंतर्मन ढवळून निघालं. खेड्यापाड्यातील लोकांना हा तरुण जमीनदार आपला वाटायला लागला. त्यांची सुखदुःख ते त्याच्याजवळ सांगू लागले, आपलं मन मोकळं करू लागले. रवींद्रनाथांचं कलासक्त मन नित्य नवनवीन गोष्टीच्या शोधात असायचं. निसर्ग, मानवी भावभावना यांच्या सखोल जाणीवांचे ते अभ्यासक होते. मानवी मनाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या कथेतील पात्र आपल्या मनावर खोल ठसा उमटवून जातात. मग ती काबुलीवाल्याची कथा असो वा पोस्ट मास्टरची, काबुलीवाला कथेतील काबुलीवाला मिनी आणि पोस्ट मास्टरच्या कथेतील निर्मळ मनाची पोर रतन आपल्या मनात दीर्घकाळपर्यंत घर करून राहते. आपल्या दीर्घकालीन चिंतनाची, वाचनाची जोड त्यांनी वास्तवातील अनुभवाला दिली. त्यातूनच त्यांच्या कथा जन्माला आल्या. त्यांच्या कथा वास्तवाशी कुठेही फटकून वागताना दिसत नाहीत. आपल्या लघुकथांबद्दल ते एका ठिकाणी स्वतःच म्हणतात,
माझ्या लघुकथा वास्तवाला सोडून आहेत हे मी कधीच कबूल करणार नाही. मी जे जे काही लिहिलं आहे ते मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, अनुभवलं आहे. त्यांच्या कथांमधील ग्रामीण जीवन, सामान्य माणसांची सुखदुःख, त्यांच्या सखोल जाणीवा जाणून घेण्यासाठी त्या काळातली काही मंडळी असमर्थ ठरली. साहजिकच त्यांनी रवींद्रनाथांच्या कथांवर टीका केली. त्याबद्दल बोलताना रवींद्रनाथ एका सभेत म्हणाले होते, लोक म्हणतात रवी बाबू तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, खेड्यातल्या दरिद्री लोकांच्या गोष्टी त्यांना काय कळणार. मला असं म्हणावंसं वाटतं की जे असं बोलतात त्यांनाच या खेडवळ जनतेबद्दल कमी कळतं. कशाच्या आधारावर हे लोक त्यांना जाणतात? केवळ अभ्यासजड दृष्टीनं त्यांचं अंतःकरण कळणं अशक्य आहे. त्यांच्यावर प्रेम करावं तेव्हाच त्यांचं अंतःकरण उघड होतं. अशा दूर राहून टीका करणाऱ्या लोकांना रवींद्रनाथ एक सुंदर उपमा देतात. ते म्हणतात, फुलझाडांच्या कुंडीत जन्मणाऱ्या किड्याला तो त्याच्या आसपास वावरत असला तरी त्यातील फुलांची ओळख त्याला कधीच होणार नाही. दुरून फुलांकडे पाहून जो आनंद उपभोगतो तोच त्याला खरं ओळखतो. टागोरांच्या कथा जन्माला आल्या त्या अशा वास्तवातून. मराठीतील काही समीक्षक टागोरांना लघुकथेचे जनक मानतात. कविवर्य बा. भ. बोरकर त्यांच्या कथांबद्दल लिहिताना म्हणतात, रवींद्रनाथांच्या स्पर्शानं लघुकथेला नवा अवतार प्राप्त झाला. एवढंच नव्हे तर दिसामाशी सर्वांगानी परिपुष्ट होऊन ती आपल्या नवनव्या लावण्य कला प्रकट करू लागली. त्यांनी पहिली लघुकथा लिहिली ते 1890 त्यावेळी ते साधारण 30 असतील. लहानपणी त्यांनी रामायण महाभारतातल्या कथा देखील वाचल्या होत्या. नंतर यथावकाश बंगाली, भारतीय आणि पाश्चात्य कथाकारांच्या कथा त्यांनी वाचल्या. पण टागोरांच्या कथा या टागोरांच्याच कथा आहेत. त्यांनी कोणाचंही अनुकरण केलं नाही. त्यामुळेच एक कथाकार म्हणून ते अजरामर झाले. त्यांच्या कथा या जगभर औत्सुक्याचा विषय झाल्या. त्यांनी आपल्या बऱ्याचशा कथा 1895 लिहून पूर्ण केल्या आणि या कालावधीत कथांचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या इतर कथा नंतर वेगवेगळ्या वेळी लिहिल्या गेल्या. त्यांची शेवटची कथा लिहिली गेली ती 1917. त्यानंतर त्यांनी कथा प्रकार कधीच हाताळला नाही. त्यांच्या कथांचे 3 खंड बंगालीत पुष्पगुच्छ या नावानं प्रसिद्ध झाले होते. त्यात साधारण त्यांच्या 84 कथा आपल्याला आढळतात. मंडळी, टागोरांना कथा लिहून 100 सहज झाली असतील, पण त्यांच्या कथा आजही टवटवीत वाटतात. बंगालमधील मातीचा गंध त्यांना आहे. त्या कथांमध्ये प्रतिबिंबित होणारा निसर्ग हा तर त्या कथेचा एक अविभाज्य भाग बनून जातो. तिथली संस्कृती, भाषा, माणसांचे स्वभाव त्यांच्या कथांमधून प्रकट होतात. हल्लीच्या नाटक, चित्रपट किंवा धारावाहिकांमध्ये घडतात तशा वेगवान घटना त्यांच्या कथांमध्ये घडताना आपल्याला दिसत नाहीत, पण लक्षात राहतात ती त्यांच्या कथेतली पात्र. त्यांच्या कथेतील पात्र कृत्रिम किंवा काल्पनिक वाटत नाहीत. ती तुमच्या आमच्यासारखी सहजतेनं वागताना दिसतात. त्यांचे गुणदोष, स्वभाव आणि त्यांचं वागणं या साऱ्यात एक नैसर्गिक सहजता आहे. या कथा लिहिताना रवींद्रनाथ या पात्रांच्या बऱ्या वाईट वागण्याबद्दल कोणतेही भाष्य करीत नाहीत. ते फक्त परिस्थिती आपल्या पुढे ठेवतात.
एक उदाहरण म्हणून त्यांची पोस्टमास्टर कथा आपण थोडक्यात पाहू. शहरी भागात वाढलेला एक तरुण बंगालमधील उलापूरसारख्या एका छोट्याशा खेड्यात पोस्टमास्टर म्हणून नोकरीला येतो. तो एकटाच राहून दिवसभर आपलं काम करत असतो. रतन नावाची 12-13 वर्षांची एक अनाथ मुलगी त्याच्याजवळ राहून त्याचं सारं काम करते. शहरात वाढलेल्या या तरुणाला निरस वाटावं अशा या ग्रामीण भागात रतनच्या सहवासामुळे काहीसा दिलासा मिळतो. त्याचं तेथील राहणं काहीसं सुखकारक होतं. रतन त्याच्यासाठी स्वयंपाक, घराची स्वच्छता आदी कामं करते. तोसुद्धा तिला लिहायला व वाचायला शिकवतो. एकदा हा पोस्टमास्टर आजारी पडतो, तापानं फणफणतो. अशावेळी त्याची सेवा शुश्रूषा आईच्या मायेनं आणि स्त्री सुलभ भावनेनं रतन करते. त्याचं पथ्यपाणी सांभाळते. तो त्यातून बरा होतो. पण आता त्याला या ग्रामीण जीवनाचा कंटाळा आलेला असतो. तो कलकत्त्याला बदलीसाठी अर्ज करतो, पण तो अर्ज नामंजूर होतो. मग तो राजीनामा देऊन आपल्या गावी जायला निघतो. रतनला तो सांगतो की मी उद्या माझ्या घरी माझ्या गावी जाणार आहे. रतन काही बोलत नाही, त्याच्यासाठी स्वयंपाक करते. तिच्या मनात भावभावनांचं काहूर दाटून आलं आहे. जेवण झाल्यावर ती त्याला विचारते, मला आपल्या घरी घेऊन जाल का दादा बाबू? पण तो नकार देतो. दुसऱ्या दिवशी तो होडीत बसतो, जायला निघतो. त्याच्याही मनात आता विचारांचं काहूर माजलेलं असतं. एकदा त्याला वाटतं की परत जाऊन रतनला आपल्याबरोबर घेऊन यावं. पण या विचाराला बाजूला सारून तो तसाच पुढं निघून जातो. इकडे बिचारी रतन त्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर चक्र मारत असते. बाहेर पाऊस सुरू असतो आणि तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली, तिच्या मनात अंधुक्षी आशा असते, दादाबाबू परत येतील का? इथे कथा संपते. झालेल्या परिस्थितीवर रवींद्रनाथ कोणतंही भाष्य करीत नाहीत, पण अनाथ असलेली रतन दीर्घकाळ आपल्या मनात रुतून राहते. रतनचं निष्पाप निर्व्याज प्रेम, निष्ठा प्रामाणिकपणा आपल्या मनात घर करतात. त्याचबरोबर पोस्टमास्टरच्या त्या कोरडेपणाचाही राग येतो. रवींद्रनाथांच्या कथेत आणि रसिकांच्या हृदयात त्या अश्रापुरीला कायमचं स्थान मिळतं. रवींद्रनाथांसारखा श्रेष्ठ कलाकार मातीचं सुद्धा कसं सोनं करतो हे यासारख्या कथामधून आपल्याला वाचायला मिळतं. रवींद्रनाथांच्या कथांमध्ये घटनांची भाऊगर्दी नाही. महत्त्वाचा आहे तो माणूस. या माणसाचं महत्त्व स्पष्ट करताना आपल्या मी या कवितेत ते म्हणतात, माझ्याच चेतनेच्या रंगानं पाचू झाला हिरवा, माणिक झालं लाल, मी नजर टाकली आकाशाकडे आणि उजळला प्रकाश, पूर्व पश्चिमेस गुलाबाकडे पाहून म्हणालो सुंदर, आणि सुंदर झाला तो. मंडळी, किती अप्रतिम अशा ओळी रवींद्रनाथांनी आपल्या या कवितेमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कथा कशा होत्या ते सांगण्यासाठी या ओळी पुरेशा आहेत असं मला वाटतं. मंडळी, खरोखरच कथाकार म्हणून रवींद्रनाथ महान होते. त्यांच्या कथांबद्दल आणखी जाणून घेऊया पुढच्या दोन भागांमध्ये. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो.
पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: कृषी संदेश

कमी खाद्य खातात, जास्त पाणी पितात आणि त्याच्यामुळे अंड्याचं उत्पादन कमी होऊ शकतं. त्यांच्या वाढीचा वेग सुद्धा मंदावू शकतो आणि कोंबड्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीही सुद्धा कमी होऊ शकते. हे दुःख लक्षात जर आपण घेतले तर त्या अनुषंगानं उन्हाळ्याच्या दृष्टीनं कोंबड्याचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कोंबडी पक्षी हे जे आहेत उष्ण रक्ताचे असल्यामुळं 18 अंश ते 24 अंश सेंटीग्रेड तापमान अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते सोसू शकतात, त्यांचं उत्पादनही उत्तम येतं. जेव्हा वातावरणातील तापमान 24 अंशपेक्षा जास्त वाढू लागतं तेव्हा पक्ष्यांना मात्र मग उष्णतेचा त्रास होतो आणि 30 अंश सेंटीग्रेड तापमानातील पक्षी उष्णतेचा त्रास सहन करू शकतात पण त्यापुढे नाही. मग आपण काय करायला पाहिजे? तर कोंबड्याच्या शेडचं जे तापमान आहे ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्या अनुषंगानं शेडची उंची व बाजूच्या भिंती योग्य तऱ्हेनं बांधलेल्या असल्या पाहिजे. शेडच्या छतावर पाणी मारलं पाहिजे. तसंच हे जे शेड आहे कोंबड्याचं त्याच्या छतावर भाताचा पेंडा, वाळलेलं गवत, रिकामी पोती ही जर टाकता आली तर छत थंड राहत. गादी पद्धतीमध्ये गादीच्या थराची जाडी कमी केल्याने शेडमधील तापमान कमी होतं. पक्ष्याच्या सभोवताली हवा खेळती राहील याची काळजी घेतली पाहिजे. एकाच शेडमध्ये पक्ष्याची गर्दी टाळली पाहिजे त्यामुळे हवा खेळती राहते व पक्ष्यांना उन्हाचा त्रास कमी होतो. खाद्यात खाण्याचं जे प्रमाण आहे ते उष्णतेमुळे 10 ते 15% कमी होतं. त्यामुळे खाद्यात पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याच्या नुसार कॅल्शियम, फॉस्फरस ही जीवनसत्व आपण वापरली पाहिजे. पण हे वापरण्यापूर्वी आपण जे काही त्या शाखेचे तज्ज्ञ आहेत व्हेटरनरी डॉक्टर त्यांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. खाद्य घालण्याच्या वेळापत्रकात बदल करून दुपारी खाद्य देण्याऐवजी दिवसातील थंड वेळेस जर खाद्य दिलं तर खाद्याचं प्रमाण जे आहे ते ग्रहण करण्याचं या पक्ष्यामध्ये वाढू शकतं. म्हणून याचा सुद्धा आपण व्हेटरनरी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली वापर करू शकतो. जसं या कोंबड्याचं व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे तसंच कोंबडी पिल्याचं व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचं आहे. अंडी उबवणी केंद्रातून जर पिल्लं आणली असतील तर 48 तासाच्या आत या पिल्लासाठी तयार केलेल्या घरामध्ये ही स्थलांतरित करायची आणि पिल्लांना उष्णता आणि थंडीपासून संरक्षण दिलं पाहिजे. पिल्लाचे ब्रूडर घरामध्ये समान वितरण केलं पाहिजे आणि घराचं तापमान योग्य असल्याचं आपण ज्या बाबीवर सांगितलं त्या आपण पाळल्या पाहिजे. या पिल्लांना शिफारसीप्रमाणे खाद्य द्यायला पाहिजे आणि तळ जमीन किंवा फरशीवर खाद्य किंवा पाणी सांडू देऊ नये कारण त्यामध्ये बुरशी येऊन ब्रूडर न्युमोनियासारखे आजार पिल्लांना होऊ शकतात. तर साधारणतः आपण ह्या बाबी जर आपण पाळल्या तर कोंबड्यांना उन्हाळ्यात जो होणारा त्रास आहे तो आपण कमी करू शकतो. पण याविषयी अधिक जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कराड येथील कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान यांच्याशी संपर्क करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड्याचं उन्हाळ्यात शास्त्रोक्त व्यवस्थापन करा. नमस्कार. कृषी संदेश.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: दुकानातले
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी,
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
5: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
3: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
2: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
3: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
2: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
9: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
8: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
10: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
11: सवयींविषयी बोलू काही. प्रवासात दागदागिने वापरू नका. आम्ही महागडे दागिने घेतले कशासाठी, ते वापरायचे नाही का, हा आपला रोखठोक प्रश्न आहे. पण दागिने प्रवासात वापरू नका, ही सवय योग्य नाही. कारण प्रवासात सर्वजण प्रामाणिक नाहीत हे गृहीत धरावे. काही मंडळी फक्त दागिने चोरण्यासाठीच प्रवास करतात. गर्दीचा फायदा घेऊन तुमचे दागिने लंपास केले जातात. काही महिला देखील चोरी करतात. तुम्ही सोबत असलेल्या महिलांवर संशय घेत नाही, येथेच फसतात. प्रवासात खाद्यपदार्थ देऊन तुम्हाला गुंगेचे औषध देतात, नंतर दागिने लुटतात. काही वेळा गाडीत चढताना किंवा उतरताना दागिने चोरले जातात. दागिने चोरणाऱ्यांकडे चोरीची कौशल्य असतात. तुम्ही गर्दीत कोणाला दोषी ठरू शकत नाही. प्रवासात आपल्या दागिन्यांची काळजी घेण्यापेक्षा ते प्रवासात न वापरले कधी चांगले. सर्वात महत्त्वाचे सोबत दागिने घेतले तर ते काळजीपूर्ण सांभाळण्याची सवय आहे आणि ते आपल्या मुख्य कार्यक्रमातच वापरावे. प्रवासामध्ये वापरायचं धाडस करू नये. धन्यवाद.
10: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
12: तुमचं बिल या वस्तू, कानातले
13: पहिल्या पगारातून आईसाठी,
12: संधीची पळी
13: बाबांना पूजेसाठी,
12: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
13: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ,
12: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
13: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा.
14: हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत दीवाना या चित्रपटामध्ये. संगीतकार शंकर जयकिशन.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मन तेरा तन तेरा या चित्रपटामधलं गीत नक्षलाल पुरी यांच्या गीताला, संगीत आहे सपन जगमोहन यांचं, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: ऐकूया हेमलता आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत. चित्रपट आहे आखियों के झरोखों से आणि गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: वीज बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: आहे धरमकरम या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार मुकेश आणि पौर्णिमा यांच्या आवाजात

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत बनफुल या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा
2: कॉम्प्लेक्स रेडिओ विश्वास आपल्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास ऐकूया साहिल लुधियानवी यांची गीतरचना मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता ह्याने आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चेहरे पे चेहरा या चित्रपटामधलं

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात, दो कलिया या चित्रपटामधलं. गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार रवी.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत. आदमी और इन्सान या चित्रपटामधलं संगीतकार रवी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
3: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
2: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
3: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
2: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
4: ऐकूया मुकेश यांच्या स्वरात छलिया या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना कमाल जलालाबादी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: समीर यांची गीतरचना ऐकूयात अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये. संगीतकार आनंद मिलिंद. चित्रपट अनाडी.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता ऐकूयात. विनोद राठोड, कविता कृष्णमूर्ती आणि करसन सारगाथिया यांच्या आवाजात. संगीतकार इस्माईल दरबार.

0: हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं इस्माईल दरबार यांनी.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये बेकसूर या चित्रपटामधलं गीत. एहसान रिझवी यांच्या या गीताला संगीत आहे अनिल विश्वास यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा सादरकर्त्या सुमती पवार प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दो चोर या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जीना यहा या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर राज आपण लग्न कधी करायचं
2: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
1: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
2: मग आता पुढे काय करायचं
3: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
2: पण मग संपर्क कुठे करायचा
3: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर
1: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
2: चला म्हणजे माझी सुटका झाली
4: कार्यक्रमात आता ऐकूयात गुलजार यांचं गीत आनंद या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं
5: मैंने

0: लाईटचे बिल, या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
4: हो.

0: आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज।
1: वा, आणखी काही खास?
0: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक।

0: भूलबंगला या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. स्वर लता मंगेशकर यांचा, संगीतकार राहुल.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स.
4: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
5: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
4: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं. ऐकूया वर्मा मलिक यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: मुकेश यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट आहे आह.

0: तुमचं बिल यापच दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला. खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं धरतीचे लेकरे या चित्रपटामधलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं।

ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुगंधी कट्टा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, जगदीश खेबुडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

दाव्या डोळ्या।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं

मी रसिका हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 9 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. हल्ले थांबले तरच होमूर्स खुली, इराणची भूमिका, नव्या प्रतिबंधित क्षेत्राची योजना. अमेरिकेने इराणला धमकी देणे, जहाजांवर हल्ले करणे थांबवले तरच इराण होमूर्सची समुद्रधुनी खुली ठेवेल, असे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मोहसिन रझाई यांनी म्हटले आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. रझाई म्हणाले, होमूर्सच्या जलमार्गाबाबत इराणची भूमिका थेट अमेरिकेच्या इराण प्रती असलेल्या लष्करी भूमिकेशी जोडलेली आहे. अमेरिकेने इराणला धमकावणे सुरूच ठेवले किंवा आमच्या जहाजांना लक्ष्य करणे सुरू ठेवले तर आम्ही होमूर्सची समुद्रधुनी खुली करणार नाही. इराण येत्या काही दिवसात होमूर्स समुद्रधुनीच्या बाहेर एका नवीन प्रतिबंधित सागरी क्षेत्राची योजना आखत आहे, त्यामुळे पर्शियाच्या आखातातील काही भागांमध्ये निर्बंध वाढू शकतात. हे क्षेत्र अमेरिकेच्या नौदलाच्या नाकेबंदी रेषेपासून सुरू होईल. नव्याने नियुक्त केलेल्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या जहाजांना निर्बंधाचा सामना करावा लागेल. या नवीन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही जहाजाचा समावेश निर्बंधाच्या यादीत केला जाईल. आता वळूया पुढील बातमीकडे. चित्रपट पुरस्कार वितरण गुजरातमध्ये. राष्ट्रीय पुरस्कार सोहळा यंदा प्रथमच दिल्ली बाहेर. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 72 वर्षाच्या इतिहासात प्रथमच दिल्ली बाहेर गुजरातमधील केवडिया येथे होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 22 सप्टेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. पहिले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1954 मध्ये दिल्लीतील विज्ञान भवनात दिले होते. तेव्हापासून हा पुरस्कार सोहळा दिल्लीतच आयोजित केला जात होता. यंदाचे पुरस्कार जुलैमध्ये जाहीर झाले होते, मात्र पुरस्कार प्रदान सोहळा दिल्लीत न होता केवडिया येथे होणार असल्याची माहिती सोमवारी याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. केवडियाचे नामकरण एकता नगर असे करण्यात आले आहे. याच ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 597 फूट उंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये याचे उद्घाटन केले होते. यंदाचा सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार आर्टिकल 370 ला मिळाला आहे. याच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. त्र्यंबकेश्वरला 1 लाख भाविकांनी केली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. श्रावण महिन्यातील चौथ्या आणि शेवटचा सोमवार तसेच वद्य एकादशी अर्थात महिन्यातील वारीनिमित्त हजारो शिव तथा वैष्णव भक्तांनी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकेश्वर आणि श्री संत निवृत्तीनाथांच्या

0: दर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे 1,00,000 भाविकांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली तर दिवसभर दर्शनासाठी आणि प्रदक्षिणेसाठी आलेल्या भाविकांची एकूण संख्या 1,50,000 पोहोचली होती. कुशावर्तावर दिवसभर स्नानासाठी रांगा लागल्या होत्या. शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने शहरी नागरिकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. रविवारी सायंकाळपासूनच प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी सुरू होती. हर हर महादेव बम बम बोलेचा जयघोष करीत भाविक प्रदक्षिणेला जात होते. पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नेमून दिलेल्या वेळेत पश्चिम दरवाजातून स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. धर्मदर्शन आणि देणगी दर्शन बंद होते. आता वळूया पुढील बातमीकडे. धरण तुडुंब तरी खोदणार चर. गंगापूर धरण पूर्ण भरले असले तरी भविष्यकालीन पाणी संकटाचा सामना करण्यासाठी धरणात चर खोदून मृतसाठा उचलण्याची भूमिका महापालिकेने कायम ठेवली आहे. पाणी पुरवठा विभागाने चर खोदकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. अल निनोमुळे आवर्षणाचे संकटाचा अंदाज वर्तवण्यात आला असताना जुलैमध्ये मात्र जोरदार पाऊस झाला. ऑगस्टमध्येही पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने गंगापूर धरण भरले. जायकवाडीच्या दिशेने विसर्गही करण्यात आला त्यामुळे नाशिकसह मराठवाड्याचाही पाणी प्रश्न जवळपास मिटला आहे. मात्र भविष्यकालीन पाणी योजनेचा विचार करून गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव महापालिकेने अंमलबजावणीत आणला आहे. धरण मातीचे असल्याने स्फोटकांचा वापर न करता विशेष तंत्रज्ञानाद्वारे खडक फोडून चर तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी सल्लागार कंपनीने 11.65 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर या कामाची निविदा जारी करण्यात आली आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला गदी माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश घोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हे गीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात

0: रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आशा भोसले यांच्या आवाजात, शब्दरचना गदी माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया जशास तसे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि हे गीत ऐकूयात राम मराठे, शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात ही भक्ती रचना ग.दि. माडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हे गीत ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं गीत। ग दी माडगुळकर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचा, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

कार्यक्रमात आता ऐकणारा होत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे गाई म्हशी असतात. आपण गाई म्हशींना जे ठेवतो, आपण त्याच्यापासून जास्तीत जास्त दूध मिळावा हा आपला उद्देश असतो. आपण तसं गाई म्हशीची काळजी तर घेतच असतो, पण काळजी घेत असतानाही गाई म्हशींना बरेचसे रोग होत असतात आणि यामध्ये कधी कधी आपलं बरंचसं नुकसान होते. त्यामध्ये एक रोग म्हणजे थनदाहा. थनदाहा हा असा रोग आहे की यामुळे शेतकऱ्यावर फारच आर्थिक नुकसानाचा बोजा होतो. तर आपण आज थनदाहा या रोगाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. थनदाहा हा एक असा रोग आहे की जो प्राथमिक अधिक दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग आढळून येतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचा ओवा, ज्याला सड म्हणतो, त्या सुस्तात आणि दुधात खराबी येते. कधी कधी ओवा दुःखदायक होतो आणि तसाच तो गरम देखील जाणवतो. थनदाहा, ज्याला आपण ग्रामीण भागात दगडी असंही म्हणतो किंवा दुधात खराबी येणे असंही पण आपण म्हणतो, अधिकतर हा रोग विभिन्न प्रकारच्या जीवाणूद्वारा उद्भवतो, जे की जनावरांच्या सडावर जखमा होतात आणि ओव्यात झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडाच्या छिद्रात पोचतात व काशेमध्ये प्रवेश करतात. यामध्ये हा रोग 3 प्रकारात आढळून येतो. पहिलं प्रकार म्हटलं तर या रोगाचे निदान दुधाचे परीक्षण केल्यावरच होते, कारण या प्रकाराच्या बाधेत थन सुजत नाहीत किंवा दुधात कोणती खराबी दिसत नाही, हा रोग जास्त नुकसानदायक असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये या रोगबाधेत ओव्याची सूज, दूध नासणे, फाटणे आणि पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादीचे लक्षण आढळते. तिसऱ्या प्रकारामध्ये या रोगात जनावरांच्या ओव्यात रोगकारक जंतू दीर्घकाळपर्यंत वास्तव्य करून आपली संख्यात्मक वाढ करीत असतात. दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा नाश करतात. ओवा आकाराने लहान व कडक होतो. हा रोग समजल्याबरोबर पशुचिकित्सालयाशी तात्काळ संपर्क करून आजारी जनावरांचा लवकरच उपचार करावा हवा, अन्यथा या बाधेत दूध तयार करणाऱ्या पेशीमध्ये खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते. या रोगामध्ये रोग नियंत्रणासाठी आपल्याला जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, जनावरांच्या सडाला इजा होऊ देऊ नये, दूध काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढाव्या, दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावे. ज्या सडात खराबी आहे त्या सडाचे दूध शेवटी व ते उपयोगात आणू नये आणि वासराने पाजू नये. ज्या सडातून खराब दूध येते ते संपूर्ण काढून टाकावे. सडात प्रतिजैविकाची टूप चढवावी, असे किमान 4-5 दिवस करावे. दूध काढण्यापूर्वी कास सॅव्हिलांच्या द्रावणाने धुऊन घ्यावी. सडामध्ये पेनिडिस्टिन NH अथवा टिलॉक्स या औषधाच्या टूप सोडाव्यात. याने गुण आला नाही तर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावा. दूध दोहन पश्चात जनावरे किमान 1/2 तास उभे राहील याची दक्षता घ्यावी. थनदा या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषध उपचारास खर्च आणि पर्यायाने शेतकऱ्यांना किंवा पशुपालकाचे आर्थिक नुकसान आपल्याला वाचवता येईल.
0: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाचे संसार या चित्रपटामधलं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जन्मठेप. या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: आणि आता ऐकूया शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हम तो चले परदेस या चित्रपटामधलं गीत। ही गीतरचना आहे रवींद्र पीपत यांची, संगीतकार विजय सिंग।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हकीकत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहेरी.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: कार्यक्रमात आता ऐकूया चोरी मेरा काम या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत। संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात।

0: वो मैं हूँ, मैं हूँ, मैं हूँ।
1: गुलाम ह्या चित्रपटामधलं इंदिवर ह्यांचं गीत आता ऐकूयात उदित नारायण यांच्या स्वरात, संगीतकार जतीन ललित।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत बाबुल की गलिया. या चित्रपटामधलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार रवी.

0: Ramos.
1: No, no, no, no, no.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। मोहम्मद रफी यांनी गायलेल्या तुझे रूप सखी गुलजार असे, नको भव्य वाडा नको गाडी घोडा, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, किंवा शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देवहा आपुल्या अंतरी, अशा काही निवडक गाण्यांबरोबर ज्येष्ठ कवी उमाकांत काणेकर यांनी लिहिलेलं एक गाणं पूर्वी हमखास रेडिओवर लागत असे। ज्या गाण्याचे शब्द आहेत, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दगडात देव शोधूनही मिळणार नाही, परमेश्वर खरं तर या जगात नाही, तो मानव निर्मित आहे, अशा प्रकारची विभिन्न मतमतांतरे असणारे लोक जसे आहेत, तसेच चराचरात परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि त्याच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत असतात, मानव हा केवळ एक निमित्त आहे असंही विधान काही जण ठामपणे करत असतात। थोडक्यात, परमेश्वराच्या अस्तित्वासंबंधी विधानं करणाऱ्यांमध्ये आस्तिक आणि नास्तिक असे दोन गट पडलेले आपण पाहतो। कवी मात्र अनन्य भावाने या ईश्वराला शरण जाऊन त्याचं गुणगान करतो आहे। दयाळू कृपावंत अशी त्याची स्तुती करून पुढे तो म्हणतो की भगवंता, तुझं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा असली तरी आता मात्र तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहावी एवढंच मागणं आज मी तुझ्याकडे मागतो आहे। तू मला दर्शन द्यावं एवढ्या योग्यतेचा मी नाही हे मला ठाऊक आहे, पण तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हा विश्वास आणि तुझ्यावर असलेली श्रद्धा आयुष्यात येणाऱ्या दुःख आणि संकटांची सामना करण्याचं नैतिक बळ मला देत राहतील। जगविण्यास देहा दिली एक रोटी, जगविण्यास देहा दिली एक रोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी, वासना कशाची नसे अन्य चित्ता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दया मागतो रे तुझी मी अनंता। परमेश्वरा, जो जन्म देतो तोच दाणा पाण्याची सोय करतो या उक्तीप्रमाणे या देहाची गरज भागवण्यासाठी तू अन्नाची निर्मिती केली आहेस। ज्याचे त्याला कणते मिळता कोण उपाशी सदा राहतो या एका गाण्याच्या ओळीमधून तुझ्या निर्मितीची आठवण करून दिली आहे। हे खरं असलं तरी माणूस मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त धनधान्याची हाव धरतो आणि ते मिळालं नाही की मग तो तुला जबाबदार धरतो। माणसापासून ते प्राणी पक्षी आणि तुला जबाबदार धरतो। माणसापासून ते प्राणी पक्षी आणि किडामुंगीपर्यंत या जीवसृष्टीतील सर्वांच्या अन्नधान्याची व्यवस्था तू इतकी अचूक केली आहेस की ते लक्षात घेतल्यावर तुला नमस्कार करण्यासाठी दोन्ही हात आपोआपच जुळतात। तुझ्या चरणी नतमस्तक झालेल्या या देहाला एक तुझी भक्ती सोडली तर आता कशाचीही वासना राहिलेली नाही। तुझ्या पावलांची लाभता निवारा, तुझ्या पावलांची लाभता निवारा, निघे शीर्ण सारा मिळे प्रेमधारा, सर्व नष्ट होती मनातील खंता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दया मागतो रे तुझी मी अनंता। मूर्तीमध्ये देव नसतो असं काही जण म्हणतात, पण आम्हा पामरांना तुझं दर्शन कसं मिळणार, दुधाची तहान ताकावर

भागवले जावे म्हणून मग मानवाने युक्ती शोधून काढली. तुझ्या विविध रूपांचे साम्य सांगणारी तुझी मूर्ती त्याने दगडातून निर्माण केली. शाडूच्या मातीपासून त्याने गणपतीची मूर्ती बनवून देवघरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून रोज सकाळी तो तिची सागर संगीत पूजा करू लागला. आपला रक्षणकर्ता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या जाणीवेने तो परमेश्वराच्या चरणांशी विनम्र झाला. भगवंताच्या नामस्मरणात दिवसाचा सारा शीण थकवा नाहीसा होऊन पुन्हा नव्याने काम करण्याची स्फूर्ती मिळून भगवंताकडून मिळणारं हे प्रेम त्याला आवश्यक वाटू लागलं. कारण एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात दंग झाल्यावर मानवाच्या मनातील सर्व शंका चिंता आणि काळजांची जन्मट ही आपोआप दूर होऊ लागली. भगवंताच्या नामस्मरणातून आणि भक्तीतून मिळणारा हा आनंद त्याच्यासाठी अवर्णनीय होता. ज्ञान काय ठावे मला पामराला, ज्ञान काय ठावे मला पामराला, मनी शुद्ध माझा असे भाव भोळा, तुझे नाम ओठी नको वेद गीता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दया मागतो रे तुझी मी अनंता. या जगातील प्रत्येक गोष्ट जिच्या इच्छेने घडते अशा एका अदृश्य रूपातील शक्तीला आम्ही परमेश्वर मानतो. एवढं ज्ञान आम्हाला तुझ्याबद्दल आहे. जरी तू अदृश्य रूपात असलास तरी संत तुकाराम, नामदेव, कबीर या संतांना दर्शन देऊन तू पावन केला आहेस यावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तुझी आरती गाताना, तुझं नामस्मरण करत असताना तुझ्याबद्दलचा शुद्ध भावच त्यामधून प्रकट होत असतो. एकदा हृदयात निर्माण झालेला हा शुद्ध भाव तुझ्या भक्तीतून भावच त्यामधून प्रकट होत असतो. एकदा हृदयात निर्माण झालेला हा शुद्ध भाव तुझ्या भक्तीतून नेहमीच प्रकट होत राहतो. देवा, मला चार वेद आणि भगवद्गीता समजली नाही तरीही चालेल, पण आयुष्यात तुझा सहवास निरंतर लाभावा आणि तुझ्या नामाचा कधीही विसर पडू देऊ नकोस. बस, आणखीन काही नको मला. मी आनंदी आहे, संतुष्ट आहे, समाधानी आहे. संगीत दिग्दर्शक श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली महम्मद रफी अतिशय समर्थून गायलेल्या या गाण्यातून कवीच्या मनातले भाव आपल्यापर्यंत सहजपणे पोचवतात. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. प्रभू.

0: या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहरे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं. संगीतकार वनराज भाटिया.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात, कटी पतंग या चित्रपटामधलं, किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला
2: चलते चलते. या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरात. अमित खन्ना यांची गीतरचना, बप्पी लहरी यांचं संगीत.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची बळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
10: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंदघनलता या कार्यक्रमाच्या 23व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या भागामध्ये आपण लता मंगेशकर आणि सलीलदा म्हणजे सलील चौधरी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, पण त्याआधी मी एक प्रसंग आपल्याला सांगतो। तो 1978-1979 काळ होता। मी त्यावेळी पुणे विद्यापीठामध्ये म्हणजे आताचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ शिकायला होतो। आमचे क्लासेस संपले की तिथं जवळच असलेल्या जयकर ग्रंथालयामध्ये आम्ही अभ्यासासाठी जायचो आणि जयकर ग्रंथालयासमोरचा रस्ता ओलांडला की काही अंतरावरती निसर्गरम्य अशा झाडीत लपलेलं एक कॅन्टीन होतं। त्या ठिकाणी आम्ही अधूनमधून चहा किंवा नाश्ता घेण्यासाठी जायचो। ते कॅन्टीनमध्ये जुन्या गाण्यांच्या रेकॉर्ड लावलेल्या असायच्या आणि ते ऐकताना माणूस अगदी रिलॅक्स व्हायचा। मी तिथं गेल्यावर बहुतेक वेळा मला माया चित्रपटामधलं तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है हे गाणं ऐकायला मिळायचं। आणि या गाण्यामध्ये अशी काही जादू होती की अभ्यासानं वाचनानं आलेला सगळा थकवा कुठल्या कुठं पळून जायचा। ते कॅन्टीनमध्ये सगळे तरुणाईच गोळा व्हायचे। प्रत्येकाचंच वय कोणाची ना कोणाची तस्वीर तेरी दिल में घेऊन फिरण्याचं होतं, त्यामुळं अशी गाणी ऐकण्यामध्ये एक वेगळीच गोडी आणि खुमारी असायची। मंडळी, हे गाणं आपण जर यूट्यूबवर पाहिलं किंवा चित्रपटामध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या गाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भव्य सेट्स उभारलेले नाही आहेत। अभिनय करणाऱ्यांच्या अंगावरती झकपक कपडे नाहीत, पण आहेत ते मात्र चेहऱ्यावरचे सुंदर आणि नैसर्गिक हावभाव। या गाण्यामध्ये लता मंगेशकर आणि रफी साहेबांचा मनावर गारूड करणारा आवाज आणि सलील दांचं कर्णमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं। असं हे गाणं अनेक वेळा ऐकत असताना पुढं कधी या गाण्यावर या गायक आणि संगीतकारांवर आपण लिहू किंवा बोलू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। पण म्हणतात ना, ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन, तसंच झालं। आणि आज तुमच्याशी मी या गाण्याबद्दल बोलतोय, पण बोलण्यापेक्षा आपण ऐकूया हे गीत, नाही का? तेव्हा माया चित्रपटामधलं तस्वीर तेरी दिल में हे अत्यंत सुमधुर असं लता दीदी आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया।

मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण संगीतकार अनिल विश्वास यांच्या लता दिदींबरोबर असणाऱ्या गाण्यांचा आढावा आपण घेतला. अनिल विश्वास हे बंगाली संगीतकार होते, तसंच आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत ते सलील चौधरी अर्थात सलीलदा, हे सुद्धा बंगालचेच. मंडळी, बंगालच्या मातीनं अनेक क्रांतिकारक महापुरुष आणि महान कलाकारानं जन्म दिला आहे. या सगळ्यांचंच आपल्या देशासाठी आपल्यासाठी खूप मोठं योगदान आहे. सलील चौधरी म्हणजे सलीलदांचा जन्म 19 नोव्हेंबर 1923 पश्चिम बंगालमधील सोनारपूर या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच सलीलदांचा संगीताकडे कल होता. बासरी हे त्यांचं अतिशय आवडतं वाद्य, पण ते केवळ बासरीच वाजवायचे असं नाही, व्हायोलिन पियानो यासारखी वाद्यसुद्धा ते वाजवायला शिकले. विविध प्रांतातील लोककला आणि लोकसंगीत हा तर त्यांच्या आवडीचा अत्यंत विषय, ते मिळेल तिथून ते शिकत असत. आणि ते शिकण्यासाठी आपल्या घरातून महिनोन महिने गायबसुद्धा व्हायचे. अशा वेळी ते वेगवेगळ्या खेड्यात जाऊन राहायचे आणि तिथल्या लोकसंगीत लोकगीतांचा अभ्यास करायचे. त्यामध्ये त्यांना तहान भूक झोप इत्यादी गोष्टींचा विसर पडायचा. मंडळी, कुठल्याही गोष्टीचं वेड हे असं असतं. सलीलदा हे भारतातल्या विविध प्रांतामध्ये फिरले, आसाम, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, तामिळ, तेलुगू इत्यादी विविध प्रांत आणि विविध भाषांमधील लोकसंगीताचं सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. आणि या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या संगीतामध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. मंडळी, खरं सांगू का, संगीताला खरोखरच भाषा नसते. बंगाली आणि हिंदीबरोबरच मल्याळम, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, आसामी या विविध भाषेंमधल्या अनेक चित्रपटांना सलीलदांनी संगीत दिलं आहे. म्हणूनच मी असं म्हटलं की संगीताला खरोखर भाषा नसते. सलीलदा हे मुंबईला येण्यापूर्वी कोलकात्यामध्ये स्थायिक होते. अनिल विश्वास यांच्याप्रमाणेच सलीलदा हे अष्टपैलू कलाकार होते. ते संगीतकार तर होतेच, पण त्याचबरोबर गीतकार, लेखक आणि उत्तम समीक्षकसुद्धा होते. सलीलदांच्या संगीतावर आपल्याला बंगाली संगीतासोबतच पंजाबी संगीत तसंच पाश्चात्य सिम्फनी आणि हार्मनी यांचाही प्रभाव पडलेला दिसतो. सलीलदांनी बंगालमध्ये लिहिलेली गाणी बंगालमध्ये तर अत्यंत लोकप्रिय झालीच, पण विशेष म्हणजे ती लता दिदींनी गायली आहेत. लता दिदी या सलीलदांच्या आवडत्या गायिका. बंगाली गीतांच्या चालीवर हिंदी शब्द बसवून ओ सजना बरखा बहाराई इतना न मुझसे तू प्यार बढा तस्वीर तेरी दिल में जारे उड जारे पंछी यासारखी अत्यंत लोकप्रिय अशी गाणी सलीलदांनी केली. आणि लता दिदींबरोबर तब्बल 128 गाणी सलीलदांनी केली आहेत. ऐकूया एक सुंदर असं गीत, इतना न मुझसे तू प्यार बढा कि मैं एक बादल आवारा.

मंडळी, सलीलदा हे एक प्रयोगशील संगीतकार होते. त्यांच्या संगीतात सुरांचं माधुर्य तर असायचंच, पण त्यासोबतच शास्त्रीय संगीत, लोकसंगीत इत्यादींचा सुरे एक संगम असायचा. सलीलदांच्या रचना गाण्यासाठी अत्यंत कठीण असायच्या. लता दीदी, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, मन्नाडे यांच्यासारखे प्रतिभावान गायक त्यांच्या संगीताला पुरेपूर न्याय देऊ शकायचे. प्रसिद्ध सतारवादक रविशंकरजी सुद्धा सलीलदांच्या रचना या अत्यंत जटिल असतात असे म्हणायचे. अन्नदाता या चित्रपटामधलं एक गाणं गुजर जाय दिन दिन हे अत्यंत कठीण गाणं होतं. हे गाणं प्रख्यात गायक किशोर कुमार गाणार होते, पण सलीलदांना असं वाटलं की ते कदाचित या गाण्याला न्याय देऊ शकणार नाहीत. पण किशोर कुमारांनी फक्त एकदाच त्याची चाल ऐकली आणि नंतर स्टुडिओत ज्या प्रकारे हे गाणं गाऊन दाखवलं ते पाहून सलीलदासुद्धा आश्चर्यचकित झाले. आपणही ऐकूया अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत गुजर जाय दिन दिन.

मंडळी, असाच एक हाफ टिकट या चित्रपटातल्या गाण्याचा मजेशीर किस्सा मी तुम्हाला सांगतोय. आके सीधी लगी दिल पे कटरिया हे गाणं ध्वनिमुद्रित करायचं होतं. या चित्रपटात किशोर कुमार हे स्त्री वेशात अभिनय करत होते. किशोर कुमार आणि प्राण या जोडीवर हे गाणं चित्रित होणार होतं. हे गाणं लता दीदी आणि किशोर कुमार या दोघांच्याही आवाजामध्ये रेकॉर्ड होणार होतं. पण झालं काय की ध्वनिमुद्रणाच्या वेळी लता दीदी वेळेत स्टुडिओत पोहोचूच शकल्या नाहीत. तेव्हा वेळ असल्यानं आपल्याला म्हणू द्यावं अशी सलीलदानं गळ घातली. तसे सलीलदा कोणाचं ऐकणाऱ्यातले नव्हते, पण किशोर कुमार यांनी त्यांना यासाठी राजी केलं. आणि मग काय, मेल आणि फिमेल अशा दोन्ही आवाजात किशोर कुमार यांनीच ते गायलं आणि हे गीत ध्वनिमुद्रित झालं. आणि ते गाणं ऐकून सगळेच चाट पडले. आजही किशोर कुमार यांच्या चाहत्यांचं हे अतिशय आवडतं गाणं आहे. आपणही ऐकूया ते गाणं हाफ टिकट या चित्रपटामधलं, आके सीधी लगी दिल पे कटरिया.

0: गुजरिया
1: ओ गुजरिया ओ गुजरिया।
2: मंडळी, लता दीदींबरोबर सलीलदांचं संगीत खोलायचं। लता दीदी आणि सलीलदा ही जोडी असली की गाणं हिट होणारच हे जणू ठरलेलं होतं। 1950 ते 1970 दशकामध्ये लता दीदी आणि सलीलदा या जोडीनं अनेक सुपरहिट गाणी दिली। परख चित्रपटामधलं ओ सजना बरखा बहार आई हे मूळ बंगाली गीताच्या चालीवर रचलेलं सलीलदांचं गीत अतिशय लोकप्रिय झालं। हे मूळ बंगाली गीत ना जेओ ना सलीलदांचं होतं। ती रचना सुरुवातीला कोणालाच आवडली नव्हती। सलीलदांनी हे गीत आधी लता दीदींना ऐकवलं होतं आणि दीदींना ते आवडलं, पण स्वतः सलीलदा या गाण्याबाबत समाधानी नव्हते। परंतु दीदींच्या आग्रहाखातर त्यांनी हे गीत लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे ध्वनिमुद्रणाच्या केवळ 15 मिनिट आधी त्यांनी या गीताचे अंतरे लिहिले, चाल पूर्ण केली, ऑर्केस्ट्राला सरगम लिहून दिली आणि मग एक अजरामर अवीट अशा गोडीचं सुंदर गाणं जन्माला आलं। या गाण्यात केवळ 2 कडवी आहेत, पण त्यांचं वैशिष्ट्य असं की दोन्ही कडव्यांची चाल वेगळी आहे। पहिलं कडवं थोड्याशा उंच स्वरात, तर दुसरं कडवं किंचित खालच्या पट्टीत आहे। आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे गाणं जरूर ऐकून बघा, या दृष्टीनं पुन्हा ऐकून बघा। मंडळी, या गाण्याची चाल सलीलदानं कशी सुचली हे पाहणंसुद्धा मनोरंजक आहे। पावसात गाडी चालवत असताना गाडीच्या वायपर्सचा जो आवाज होत होता त्यावरून त्यानं ही चाल सुचली असं म्हटलं जातं। या गाण्यामध्ये पंडित जयराम आचार्य यांनी सतारीचे मधुर स्वर छेडले आहेत आणि हे गाणं ऐकताना खरोखरच पावसाच्या सरी सुरांच्या रूपानं आपल्या अंगावर कोसळत आहेत आणि खरोखरच बरखा बहार आई असं वाटत राहतं। मंडळी, अशी असते प्रतिभावंतांच्या संगीतातील कलेतील जादू। जागो मोहन प्यारे या चित्रपटातील जागो मोहन प्यारे हे गीत सलीलदांनी भैरवी रागामध्ये लता दीदींसाठी रचलं। दीदींच्या कोमल नितळ निर्मळ स्वरांनी या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली। मंडळी, अन्नदाता या 1974 आलेल्या चित्रपटामध्ये लता दीदींचं एक अप्रतिम गाणं आहे। योगेश यांनी ते लिहिलेलं आहे। गीताचे बोल अत्यंत अप्रतिम आणि अर्थपूर्ण आहेत। रातों के साये घने जब बोझ दिल पर बने, ना तो जले बाती ना हो कोई साथी, फिर भी ना डर अगर बुझे दिए, सहर तो है तेरे लिए। कितीही अडचणी समोर उभ्या ठाकल्या तरी न घाबरता, विश्वास ठेवून पुढे चालत रहा, कारण या रात्रीच्या अंधकारानंतर तुझ्यासमोर एक लखलखती तेजस्वी पहाट म्हणजे सहर उभी आहे। अवघड वाट व्यक्त करणारी या गाण्यातील 3 कडवी आणि अवघड वेळी स्वतःच स्वतःला शक्ती देणारा आत्मविश्वास देणारा लता दीदींचा आवाज या गाण्यामधून आपल्याला आश्वस्त करतो। आज सगळ्या जगावरती करोनासारख्या विविध रोगांचं भीषण सावट असताना आपण चिंता भय इत्यादी भावनांनी पछाडलेलं असताना यासारखी गाणी आपल्याला नक्कीच बळ देतात। या गाण्यातील शेवटच्या कडव्याआधी असणारा छोटासा कोरस आणि दीदींचं गुणगुणणं या गोष्टी गाण्याला एक वेगळंच परिमाण देतात। सलीलदांची अप्रतिम संगीत रचना आणि गीताच्या बोलातील व्याकुळता, कणखरपणा, आश्वासकता हे सगळं रसिकांच्या थेट हृदयापर्यंत लता दीदींचा आवाज पोहोचवतो। केवळ ऐकत राहावं असं हे गाणं आपल्या मनातली सगळी मरगळ घालवून टाकून उत्साहानं काठोकाठ भरणारं. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा समारोप सुद्धा आपण याच गीतानं करूया. रातों के साये घने जब बोझ दिल पर बने, ना तो जले बाती ना हो कोई साथी. अन्नदाता या चित्रपटामधलं हे गीत ऐकून त्याचा आनंद घेऊया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, मोहम्मद रफी यांनी गायलेलं. हे गीत रचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. हे गीत ऐकणार आहोत गाव हमारा शहर तुम्हारा या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं दो जासूस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची. संगीतकार रवींद्र जैन.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनामिका या चित्रपटामधलं, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: लाईटचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स. ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीतरचना आहे वर्मा मलिक यांची, संगीत दिला आहे सोनिक ओमी यांनी, आणि हे गीत ऐकूयात दो बच्चे दस हात या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार. मंडळी, आज मी गीतातला मनभावन श्रावण याविषयी बोलणार आहे. श्रावण मास म्हणजे 12 मासांचा जणू राजाच. सर्वांनाच तो हवा हवासा वाटतो. तो आला की परत जाऊच नाही असे वाटते. तो हसायला, नाचायला, डुलायला लावतो. ऊन पावसाचा खेळ करीत जीवन हे सुखदुःखाचे रसायन असल्याचे सांगतो. सृष्टीचे जुने वस्त्र फेकून तिला नवाकोरा हिरवा शालू नेसायला भाग पाडतो. प्रेमिकांना आधार देतो. कविजनांना हा श्रावण भुरळ घालतो. हातात लेखणी घ्यायला भाग पाडतो. मराठी व हिंदी भाषेतील अनेक कवी गीतकारांनी या श्रावणाला शब्दात बंदिस्त केले आहे, ज्यातून अनेक गीते जन्माला आली आहेत. संगीतकार आणि गायक यांनी आपापले कसब पणाला लावून ही गीते श्रवणीय केली आहेत. अशा अनेक गीतातून श्रावणाला अमरत्व प्राप्त झाले आहे. श्रावण मास आणि ऊन पाऊस यांचे जसे अतूट नाते आहे, तसेच ते मोर, इंद्रधनुष्य, झोका यांच्याशीही आहे. स्वर्गीय बालकवी म्हणतात, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा चोहीकडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. अल्पवयातच मरणाला सामोरा गेलेला हा कवी आणखी काही काळ जगला असता तर? 5वीत असतानाची ही कविता आजही तोंडपाठ आहे. ती केवळ त्यातील शब्दांच्या सामर्थ्यामुळेच, ती विसरणे अशक्यच. स्वर्गीय शांताबाई शेळक्यांच्या शब्दांची जादू, श्रीधर फडक्यांचे संगीत आणि स्वर्गीय आशाजींचा मधाळ स्वर यांचा त्रिवेणी संगम झालेले गीत कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. शांताबाई म्हणतात, ऋतू हिरवा ऋतू बरवा, युगवीरही हृदयावर सरसर तो मधुशिरवा. शांताबाई पुढे म्हणतात, मनभावन हा श्रावण प्रिय साजन हा श्रावण, भिजवी तन भिजवी मन हा श्रावण, थर थर त्या अधरावर प्रणयी संकेत नवा. भिजून येऊनही चमचमती क्षणदिपती क्षणलपती, नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा. ऋतू हिरवा ऋतू बरवा, नभी उमटे इंद्रधनु मदनाचे चाप जणू, गगनाशी धरतीचा जुळवितसे सहज दुवा. हे गीत गाताना स्वर्गीय आशाजी श्रावण मास, ऊन पाऊस, हिरवाई, आकाश, इंद्रधनुषी कमान हा सारा निसर्गच अलगद आपल्यासमोर आणून ठेवतात. रणरण त्या ग्रीष्मातही हे गीत ऐकून श्रावणाचे चित्र उभे करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे, त्याचे श्रेय या त्रिकुटाकडे जाते. शांताबाईंच्या शब्द सामर्थ्याला तोडच नाही. मधुकर जोशी लिहितात, रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात, बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम, आतुर लेले लोचन माझे बघती अंधारात, मेघा असशी तू आकाशी वर्षातून तू कधी वर्षसी, वर्षा मागून वर्षती नयने करीती नित बरसात. सुमन कल्याणपुरांच्या गळ्यातून पाझरलेले या गीताला संगीत दिलं आहे दशरथ पुजारी यांनी. स्वर्गीय कविश्रेष्ठ कुसुमाग्रज श्रावणाचे वर्णन खालीप्रमाणे करतात, हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला, तांबूस कोमल पाऊल टाकीत रुजल्या मातीत श्रावण आला, मेघात लावीत सोनेरी निशान आकाश वाटेने श्रावण आला. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा, पानो पानी शुभ शकुनांच्या कोमल ओल्या रेषा, पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले, मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा। शब्दांना वरीलप्रमाणे परिस्पर्श देतात ते जनस्थान लाभलेले सर्वांचे लाडके कवी मंगेश पाडगावकर। गान कोकिळ्याच्या स्वरांची साथ लाभलेल्या या गीताच्या तीनही कडव्यांच्या चाली अलग आहेत, हे या गीताचे वैशिष्ट्य। मंडळी हे गाणं पाडगावकरांनी मुंबईच्या लोकलच्या धक्काबुक्कीत लिहून ते चिटोरा श्रीनिवास खळे साहेबांच्या हातात दिलं। एक एक कडवं एक एक दिवशी दिलं। खळ्यांच्या मनातही लगेच त्याची चाल तयार झाली। दोघेही आकाशवाणीत नोकरीला होते। 3 दशकापूर्वीचा हिंदी चित्रपट रुदाली आठवतो ना? राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीत आकाश काळ्याभोर ढगांनी व्यापलेले आहे। वादळवारा सुटला आहे, ढगांचा गडगडाट होतो आहे, त्यानंतर पाऊस कोसळण्यास सुरुवात होते। भूपेन हजारिकांच्या संगीताच्या तालावर चित्रपटाची नायिका डिंपल कपाडिया, चित्रपटातली शनिचरी पावसात चिंब भिजते आहे, प्रेक्षकांच्या कानावर शब्द पडतात। झुटी मुटी मितवा आवन बोले, भादो बोले कभी सावन बोले, बादलों पे चलने को आओ पिया, आओ मेरा झूलना झूलाओ पिया, बन बन पपिहा पिहू बोले। अर्थातच गीत लताजींनी गायलेले आहे। बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलजार साहेबांनी हे गीत लिहिलेलं आहे। हिंदी चित्रपटातील नायक नायिका श्रावणाचाच आधार घेताना दिसतात। रोटी कपडा और मकान चित्रपटात नायक मनोज कुमार आणि नायिका झीनत अमान एकमेकांसमोरच पण काही अंतरावर आहेत। पाऊस पडत आहे, नायिका झोक्यावर बसून झोके घेत पावसात भिजत श्रावणाचा आनंद लुटत आहे, पण जोडीला नायक नसल्याने ती उदास होऊन पावसाविना कोरड्याच राहिलेल्या नायकास उद्देशून म्हणते, हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी, मुझे पल पल ये तड़पाए, तेरी 2 टकिया की नौकरी में मेरा लाखों का सावन जाए। श्रावणतीला लाख मोलाचा वाटतो तर प्रियकराची नोकरी श्रावणाच्या तुलनेत कवडी मोलाची वाटते। 50 वर्षे वयाचे हे गीत आजही श्रवणीय आहे। बिग बींचा सुरुवातीच्या पडत्या काळातील चित्रपट मंजीत, नायिका मौसमी चटर्जी, दोघेही पावसात भिजत आहेत, कानावर गाण्याचे बोल पडतात, रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भिगे आ जाई स मौसम में लगी कैसी ये अगन, जब घुंघरू ओंकी बजती है बूंदे, अरमा हमारे पलके न मुंदे, कैसे देखे सपने नयन। हे गाणे स्त्री पुरुष म्हणजे अर्थात लता किशोर या दोघांच्या आवाजात आहे, पण किशोरांच्या आवाजातलं गाणं हे अधिक श्रवणीय आहे, हे सगळेच रसिक कबूल करतील। धर्मेंद्र राखी यांच्या जीवन मृत्यू चित्रपटातील गीत म्हणजे झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता श्रावण होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा। ज्या गाण्याचा कंटाळा कोणाही रसिकाला येत नसावा ते गाणे म्हणजे, सावन का महिना पवन करे शोर, जियरर झुमे ऐसे जैसे बनवा नाचे मोर। मिलन चित्रपटातले हे गीत सुनील दत्त आणि नूतन या जोडीवर चित्रित केले आहे। हे गीत अगदी सहजगत्या कोणाच्याही ओठावर येण्याजोगे आहे। सावन को आने दो या चित्रपटात अरुण गोविल झरीना वाहबला म्हणतात, तुम्ही गीतो मे ढालूंगा सावन को आने दो। अनेक हिंदी गाण्यातून श्रावणाची गुंफण झालेली दिसते, जसे रिमझिम के गीत सावन गाय हाय भीगी भीगी रातों में, गरजत बरसत सावन आयो रे, लाए है अपने संग मोरे बिछड़े बलमवा, डर लागे गरजे बदरिया सावन की ऋतु कजरारे कारे, चमके मतवाली बिजुरिया मोहे का करू रे कैसे जाऊ, मोहे छोड़ गए सावरिया, दीवाना हुआ बादल सावन की घटा छाई, ये देख के दिल झूमा ली प्यार ने अंगड़ाई, सावन आए या न आए जिया जब झूमे सावन है, श्रावणाची यापेक्षा वेगळी ओळख अजून कोणती असू शकेल? साकोरी बाहेर चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शिका सई परांजपे त्यांच्या चष्मे बद्दूर चित्रपटातील हे गीत आहे. कहासे आए बदरा घुलता जाए कजरा, उतरे मेघ पिया पर छाए, निर्दय झोके अगन बढ़ाए, बरसे है अखियों से सावन, रोये मन है पगला, कहा से आए बदरा. आणखी एक गाणं, ओ सजना बरखा बहार आई, रसकी फुहार लाई, अखियों में प्यार लाई, ओ सजना तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, मीठी मीठी अगनी में जले मोरा जियरा, ऐसे रिमझिम में ओ सजन प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ही ख्वाब में खो गए, सावनी सलोनी घटा जब जब छाई, अखियों में रही ना गई निंदिया ना आई. परक चित्रपटातील या गाण्याची लज्जत न्यारीच आहे, चालही मनोहरी आहे. हे श्रावणातील विरह गीत असले तरी गीत गाताना गायिकेच्या गळ्यातून शहद टपकल्याचा भास होत राहतो. देखो जरा देखो बर खा की झडी, तन को भिगोए बूंदों की लड़ी, मौसम सुहाना है क्या आशिकाना है, बजने लगी है देखो दिल की घड़ी, घुंघरू बजाती है चंचल हवा, ना जाने सावन की नियत है क्या, मुझको संभालो मुश्किल है बड़ी. ये है दिल लगी या चित्रपटातील हे गीत आहे. नायिकेला श्रावणाविषयी संशय वाटत आहे, तोच ती नायकाला सांगत आहे. यातील नायिका आहे चुलबुली काजोल, तिला लताजींचा आवाज दिला आहे. बिमला यांचा आणखी एक लाजवाब चित्रपट म्हणजे दो बिघा जमीन. त्यातील एका गाण्याला तीन गायकांचे आवाज आहेत, मन्नाडे, हेमंत कुमार आणि लता दिदी. गाण्याची चालही खूप वेगळी आणि कठीण आहे. ते गाणं म्हणजे, हरी आला सावन ढोल बजाता आया, एक अगन लगी एक अगन बुझी. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सलील चौधरी आहेत. पहाडी आवाजाच्या मालकीन असलेल्या शुभा मुदगल यांचं घटा सावन की हे गीत श्रोत्यांना एका वेगळ्याच मूडमध्ये घेऊन जाणारं नक्कीच आहे. तेरे बिन सावन कैसा बीता, तू क्या जाने बालमा, हे गीत राजा मेहंदी अली खान यांचं असून संगीतकार आहेत मदन मोहन. या गीतातून नायिकेची व्याकुळता लता दिदींनी अप्रतिम दाखवली आहे. लताजी पुढे गातात, लंबी राते घोर अंधेरा, मुझे संग जागा दीपक मेरा, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं. चित्रपट इजाजत, दिग्दर्शक आणि गीतकार गुलजार साहेब, संगीत आर डी बर्मन साहेब. या गाण्यासाठी स्वर्गीय आशाताईंना नॅशनल अवॉर्ड मिळालाय. या गाण्याचं छायाचित्रण अप्रतिम आहे. चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए, सावन जो अगन लगाए उसे कौन बुझाए. शक्ती सामंत यांचा चित्रपट अमर प्रेम, गीतकार आनंद बक्षी, गायक किशोर कुमार, राजेश खन्ना आणि शर्मिलावर. हे गीत नावेमध्ये चित्रित केलंय, अर्थात ते पश्चिम बंगालमध्ये. खुशबू हा जितेंद्र आणि हेमा मालिनीचा चित्रपट, दिग्दर्शक व गीतकार गुलजार, संगीत आर डी बर्मन. यातलं हे गीत आशाताईंनी गायलंय. बेचारा दिल क्या करे, सावन जले भादो जले. मेरा गाव मेरा देश हा 50 वर्षापूर्वीचा धर्मेंद्र आणि आशा पारेखचा चित्रपट, त्यातील लता रफीनं गायलेलं गाणं म्हणजे, कुछ कहता है ये सावन क्या कहता है. लता दीदी आणि उदित नारायण यांचं एक युगल गीत, ते म्हणजे, कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमड़ घुमड़ घूम घूम, कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम, क्या तेरी मर्जी है मेघा, सावन का समझो इशारा. हा चित्रपट आहे. दिल तो पागल है. संगीत उत्तम सिंग। राखी आणि अमिताभचा एक चित्रपट जुर्माना। नायिका झोक्यावर बसून तिच्या सोबत नसलेल्या नायकाला म्हणते, सावन के झुले पडे, तुम चले आओ, तुम चले आओ। हे गीत लताजींनी गायले। चांदनी चित्रपटातही विनोद खन्ना आणि जुही चावलावर चित्रित केलेलं एक गीत आहे, लगी आज सावन की फिर वो झडी है। सुरेश वाडकरांनी इतकं छान गायलंय की नायकाचं दुःख श्रोत्यांच्याही जिव्हारी लागतं। चुपके चुपके हा ऋषिकेश मुखर्जींचा हलका फुलका विनोदी चित्रपट। शर्मिला आणि धर्मेंद्र या जोडीवर चित्रित केलेलं गीत म्हणजे अब के सजन सावन मे आग लगे जी बदन मे। आणखी काही गीत बघूया। अजे हुन आए बालमा सावन बीता जाए हे जुनं गीत आहे। हेमा सरदेसाई यांनी गायलेलं गीत आजा बालम आजा बालम रिमझिम ये सावन बरसे कुहू कुहू कोयलिया बोले धडके दिल होले होले। केदार पंडित यांचं शंकर महादेवन यांनी गायलेलं आता मराठी गीत बरसे श्रावण घन निळा सावळा घन दाट या नभाचा। लक्ष्मीकांत बेर्डेच्या अभिनयाने नटलेला चित्रपट विदूषक। त्यातलं जनस्थान पुरस्कार लाभलेले निसर्ग कवी स्वर्गीय नादो महानोर यांनी लिहिलेलं लावणी वजा गीत। मला हे गीत गाण्याचा मोह मी टाळू शकत नाही म्हणून थोडं गाते। बाई श्रावण चवून मला झेपेना, बाई श्रावण चवून मला झेपेना, पिवळ्या पंखाचा पक्षी

श्रावण चौन मल झेपेना। संगीतकार आनंद मोडक असून हे गीत आशाताईंनी गायलं आहे। महानोर साहेब पुढे लिहितात, श्रावणाच्या सरी पानभर थरथरी, निळ्या मोराची थुई थुई थांबेना। आणखी काही गीत, सावन आया बादल आये, बुलबुल चहकी फूल खिले, आने वाले सब आए हैं लेकिन तुम कब आओगे, असं नायिका नायकाला विचारते। अजून एक गीत, सावन का महीना आया है, घटा से बरसा पानी, ओ माहिया बुझा दे प्यास जिया की। लता दीदी सुरेश वाडकर यांनी गायलेलं सर्वांच्याच परिचयाचं गाणं म्हणजे, पतझड सावन बसंत बहार, एक बरस के मौसम चार, पाचवा मौसम प्यार का इंतजार का। चित्रपट भैरवी गायक कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण, गीतकार अमित खन्ना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल। गीत असं आहे, ओ बलम केसरिया भीगा सावन है मन भावन है मोरा सावरिया। मंडळी आता आपण आणखी काही गीतं बघूया। सुरेश वाडकरांनी गायलेलं, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी, तिथेच कुठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी। साधना सरगमने गायलेलं गीतकार शांताराम नांदगावकरांचं गीत म्हणजे, श्रावण घन बरसे सखी सजनाच्या वाटेवरती निशिदीन मन तरसे। याचे संगीतकार प्रभाकर पंडित आहेत। अनुराधा

0: पडवालने गायलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत. दारी पाऊस पडतो, रानी पारवा घुमतो, आला आला ग सुगंध मातीचा. थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा. इथेही शब्द आहेतच की श्रावणात बाई मन झाले ओले चिंब. आपले सर्वांचे लाडके गायक राहुल देशपांडे, गीतकार आशिष मुजुमदार यांचं त्यांनी गायलेलं गीत म्हणजे हा श्रावण म्हणजे त्रास पुन्हा, घनगर्द स्मृतींचा हा भास पुन्हा, हा त्रास पुन्हा. ओ ठाणवर येते नाव तुझे अण गुदमर तो ग श्वास पुन्हा. खरंच श्रावण असाही असू शकतो. स्वर्गीय नादो महानोरांचं सुरेश वाडकरांनी गायलेलं गीत म्हणजे ह्या तळावर लुब्ध इथल्या नग्न शैला टी शलाका, सावल्यांचे पंख ओले श्रावणातील गर्दवारा. खरंच सुरेश वाडकरांनी हे गीत अप्रतिम गायलेलं आहे. गीतकार अनिल कांबळे, संगीत श्रीधर फडके, गायक सुरेश वाडकर. शब्द आहेत रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम, अजूनही त्या ठिकाणी ती श्रावण ओली गाणी, माझी तुझी कहाणी. चित्रपट जगाच्या पाठीवर संगीत सुधीर फडके, गायिका आशा भोसले. गीत म्हणजे कसा सुटे वारा लढीवाळ श्रावणाचा. आता पुन्हा काही हिंदी श्रावण गीते पाहूया. चित्रपट बावरची, गायक किशोरदा. तुम बिन जीवन कैसा जीवन, अपने आसू अपना ही सावन, आग लगे जब बरसे सावन. हरिहरण आणि साधना सरगमने गायलेलं गीत. सावन बरसे तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल, बरखा में भी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है. याचे गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी आणि संगीत आनंद मिलिंद. हे सुद्धा गीत सर्वांच्याच चांगल्याच परिचयाचं आहे. 70 दशकातील एक अविस्मरणीय हिंदी चित्रपट तपस्या राखी व परीक्षित सहानीवर चित्रित केलेलं गाणं दो पंछी दो तिनके कहू लेके चले है कहा, वे बनाएंगे इकाशिया, इनकी मस्ती को और बढ़ाए, सावन की ये हवाए. अविड गोडीची गीते आणि संगीत देणारे स्वर्गीय रवींद्र जैन साहेब यांचं संगीत लाभलं या गीताला. चित्रपट पाकिजा, संगीत गुलाम मोहम्मद, गायिका लताजी. मौसम है आशिकाना, ये दिल कही से उनको ऐसे में ढूंढ लाना, डर है ना मार डाले सावन का क्या ठिकाना, आ जाओ मैं बना दूं पलकों का शामियाना. या गाण्यासोबत आपल्याला मीना कुमारी सोबतच नयनरम्य निसर्गाचे दर्शन होते. कमाल अमरोहींची ही आपल्याला खरंच कमाल वाटते. अमितजींचा चित्रपट मजबूर, त्यात किशोरदा गातात आदमी जो कहता है आदमी जो सुनता है, जिंदगी भर ओ सदाए पीछा करती है, कभी कभी मन धूप के कारण तरसता है, कभी कभी मन में सावन बरसता है, पलक झपके यह मौसम बदल जाए. चित्रपट बंदिनी, नायिका नूतन. अब के बरस के भेजो भैया को बाबुल, सावन में जो बुलाए रे, अम्बुआ तले फिर से झूले पड़ेंगे, रिमझिम पड़ेगी फुहारे, लौटेगी फिर तेरे अंगना में सावन की ठंडी फुहारे. इथे श्रावण आहेच. लौटेगी जब मेरे बचपन की सखिया, दे जो संदेश भेजाए रे. इथे नायिका म्हणजेच नूतन तुरुंगात बंदीवान आहे. आणखी एक गीत, अम्मा मेरे बाबुल को भेजोरी कि सावन आया, काजल वाली अखिया मोरी याद तुम्हारी आए, तो ये बादल बन के बरसे, मैं समझू सावन आया, ना तरसाओ आ जाओ. उदित नारायण ने गायलेलं पंजाबी ढंगातलं गीत म्हणजे धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा. यातही उल्लेख आहेच जहा सावन घिरके आहे. चित्रपट वीर झाला आणि संगीत मदन मोहन यांचं आहे. आणखी एक गीत, सावन आने का कुछ मतलब होगा, बादल छाने का कोई सबब होगा, छुप गए सारे नजारे, वही क्या बात हो गई, दिल ने दिल को पुकारा, मुलाकात हो गई। अंबुआ की डाली पे गाये मतवाली, कोयलिया काले निराली, रिमझिम छाए घटाए, तेरी चुनरी लहराई, बरसात हो गई। चित्रपट अनोखा दान, गीतकार योगेश, संगीतकार सलील चौधरी, गायक किशोरदा। आई गिर गिर सावन की काली काली घटाए, झूम झूम चली भीगी भीगी हवाए, ऐसे में मन मेरे कुछ तो कहो चुप ना रहो। अब के ना सावन बरसे, अब के बरसे तो बरसेंगी आखिया, अब के ना सावन बरसे। सुलक्षणा पंडित या चित्रपटाची नायिका आहे, तीच हे गाणं म्हणते। चित्रपट मेहबूबा राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांचं गीत मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा। रिमझिम के गीत सावन गाए, हाय भीगी भीगी रातों में। आणखी गीत दिल में आग लगाए, सावन का महीना, तुम भी नहीं जीना नहीं जीना नहीं जीना, हे गाणंही सर्वांना माहीत आहे। मैं तेरे प्यार में पागल, सावन को ढूंढती हूँ, असं नायिका नायकाला म्हणते। सावन के दिन आए सजनवा आन मिलो, फिल्म भूमिका गीतकार मजरू सुलतानपुरे आणि गायिका प्रीती सागर आणि स्वर्गीय भूपेंद्र सिंह। गीतकार अनिल कांबळे, संगीत केदार पंडित, गायक शंकर महादेवन। ते गीत असं आहे, रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो, श्रावण ओल्या आठवणींचा सुगंध अजून दरवळतो, हिंदोळ्यावर हिरव्या राणी श्रावण गाणी गाताना, थेंब टपोरे टिपण्यासाठी दोन ओंजळी झुरताना। आणखी एक गीतकार आणि संगीतकार केदार पंडित, गायक शंकर महादेवन। बरसे श्रावण घन निळा सावळा, घन दाट या नभाचा, बेभान दामिनीचा आघात झेलताना, लढी वाळ या तृणाचा विश्वास पेलताना, हिरवा दरबार आज धरेवरी सजला, बरसे श्रावण घन निळा सावळा। आणखी एक गीत गीतकार चंद्रशेखर सानेकर, संगीत निलेश मोहरे, गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत। रिमझिम श्रावण रिमझिम श्रावण, चहूकडे हिरवे संमोहन, कुबेर पाऊस पेरून जाई, मातीच्या पोटी हिरवे धन, मोहरलेली हिरवी कांती, सडा जसा स्फटिकांचा पडला, तरुवेलीच्या देहावरती हिरवा हिरवा साज झळकला, आनंदाच्या या सोहळ्याला इंद्रधनुचे रंगीत तोरण, धरती आपुले रूप नव्हाळे करी आभाळाचे दर्पण, रिमझिम श्रावण रिमझिम श्रावण, चहूकडे हिरवे संमोहन। मंडळी, मी ही वरची तीन गाणी पहिल्यांदा जेव्हा ऐकली तेव्हा जाणवलं की गीतकारांकडे किती शब्दभांडार असावं लागतं, संगीतकारालाही किती किती डोकं वापरावं लागतं, गीतकारांना कल्पनाशक्ती असावी लागते। मंडळी एक अप्रतिम गाणं राहूनच गेलं। चित्रपट आये दिन बाहर के, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायिका लता दीदी। सुनो सजना पपी है ने कहा सबसे पुकार के, संभल जाओ चमन वालो के आए दिन बाहर के, यातही सावन के मस्त झूले आहेतच। या गाण्यात अतिशय सुंदर निसर्ग पक्ष्यांचे आवाज आहेत। लताजींनी गायलेलं हे माझं सर्वात आवडतं गीत आहे। आणखी काही गीतं बघूया। ओ बलम केसरिया भीगा सावन है, मनभावन है मोरा सावरिया। चित्रपट भैरवी, गीतकार अमित खन्ना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण। सावन का महीना आया है, घटा से बरसा पानी, ओ माहिया बुझा दे प्यास जिया की। स्वर्गीय रामदास कामतांनी गायलेलं वायु संगी ए श्रावणा, जलधारांची छेडी तवीना। स्वर्गीय नादो महानोर गीतकार आहेत गायक सुरेश वाडकर। सावल्यांचे पंख ओले श्रावणातील गर्द वारा, या तळावर लुब्ध इथल्या नग्न शैलाटी शलाका, हे गाणं खूपच श्रवणीय आहे। स्वर्गीय महेंद्र कपूर यांनी गायलेलं हो ती सखे दिवाणी, ती रात श्रावणाची छळते मला स्मृती ग त्या धुंदल्या क्षणांची। महेंद्र कपूरांनी आपल्या मराठीतली अनेक गाणी अतिशय छान गायलेली आहे, त्यातलंच एक गाणं. श्रावण आला गवनी श्रावण आला, सूर कुठून ये मल्हाराचा, पदर कुणी धरला. श्रावण आला गवनी श्रावण आला, मंडळी श्रावण सुरू झाला रे झाला की आपल्याला लगेच हे गाणं ऐकायला मिळत. तनन तनन दे रे ना तदी म, घन घन घन श्रावण घन, व्याकुळले मन आतुरले क्षण, ओले त्या अंगणात क्षितिजावर अवतरला, मृगधारांची ओल सरेना, जलथेंबाने ओठ भिजेना. आणखी एक गीत, याचेच गीतकार आहेत वसंत बापट, संगीतकार विवेक कजरेकर, हे नाव थोडं वेगळं वाटतंय, आणि गायिका पद्मजा फेनानी जोगळेकर. ते गीत असं आहे, श्रावण आला रंगाला, पाऊस पागल झाला रे, झोंबे ओल्या अंगाला, भोळी माती दरवळली, डोंगर छाती हिरवळली, सरसर श्रावण आला रे, श्रावण आला रंगाला, फुला फुलांवर रंग चढे, गंध उसळला चोहीकडे, कोणी केतकी चळली रे, लावी वेड भुजंगाला, सरसर श्रावण आला रे, श्रावण आला रंगाला. मंडळी या गीतातले शब्द सुद्धा अत्यंत सुंदर आहेत. मंडळी श्रावण सुरू झालाय 13 ऑगस्टला, हा काळ 30 दिवसांचा. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा हे सण आले. श्रावणातील व्रतवैकल्य उपवास, तसेच आपला भारतीय स्वातंत्र्य दिनही आला, पारशी नूतन वर्ष आणि ईदही आला, आणि आपण हे सर्व पारंपरिक रीतीने सण साजरेही केले. असा हा श्रावण दरवर्षीच येतो, महिनाभर हजेरी लावून परत जातो. श्रावण संपला तरी गीतातला श्रावण संपत नाही, तो अजून दीर्घायुषी होत जातो. आपण सारे रसिक त्याला निरोप देऊया. धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके, यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे, ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
11: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
10: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
11: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
10: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
11: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500।
12: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात। वीर वामनराव जोशी यांची रचना, ऐकूया रण दुमदुभी या नाटकातलं हे पद।

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद सौभद्र या नाटकातलं. ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे गोविंद पटवर्धन यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे ज्योत्सना मोहिते यांच्या आवाजात प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद संगीत वसंत देसाई यांचं आणि हे पद आहे प्रीती संगम या नाटकातलं

0: तुमचं बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया व्ही एस गुर्जर यांचं पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात हे पद ऐकूया एकच प्याला या नाटकातलं

0: क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादरकर्त्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे सौभद्र. या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद ऐकूया छोटा गंधर्व यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे गोविंद पटवर्धन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग टप्पा खमाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना चित्रपट आहे एक बार चले आओ आणि या गीताला संगीत दिलं आहे चांद परदेसी यांनी

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंकज उदास यांच्या आवाजात, हम इंतजार करेंगे या चित्रपटामधलं.

0: घरचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स
2: अग्रह्यात. क्रोध या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत मोहम्मद अजीज यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 या क्रमांकावर.

सुपर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: के।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।

0: दिवाने हुए हम।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

श्रीराम। श्रोतेहो, मागील दोन श्लोकातून समर्थ अहंकारामुळे कसे दुःखच पदरात पडते हे कळकळीने समजावतात। एकदा अहंकाराच्या जाळ्यात अडकले की बुद्धी क्षीण होते आणि विवेकही संपतो। अगदी नित्यानित्य विचार समजणाऱ्या विवेकी मनुष्याला सुद्धा अनितीने वागण्याचा मोह होतो। अहंतेचा प्रभाव हा न आवाज करणाऱ्या पण अत्यंत दाहक अशा शस्त्राप्रमाणे असतो। हळूहळू हे अनितीचे वागणे आवडू लागते। लौकिकात अशा लोकांना खूपच मान मिळत असतो, पण अनितीने वागून हा लौकिक आपण मिळत आहोत हे त्यांच्या मनात कुठेतरी समजत कळत असत। पण मी मुक्त्यार आहे, सामान्य लोकांची बंधने मी पाळणारच नाही, माझ्या बुद्धीला जसे वाटेल तसेच मी करणार, अशा प्रकारे अहंकार बुद्धीला घेरतो आणि मग एक प्रकारची असुरी प्रवृत्ती वाढीस लागते। श्रोते हो, पुराण कथातून असे अनेक असुर आपल्याला मिळतात बर का। हिरण्यकश्यपू सर्वांना विष्णू भक्ती सोडून त्याची पूजा करण्यास भाग पाडत असत। रावण देवांना त्याने बंदी केले आणि देवांकडून हलकी कामे करून घेण्याचे पाप केले, कंसाची तीच कथा। या सर्व असुरांना आपण अनितीने वागत आहोत हे माहीत असूनही अहंकारामुळे सुधारणा करण्यास त्यांची बुद्धी तयार होत नव्हती। श्रोते हो, महाभारतातील जरासंधाच्या जीवन प्रवासावरून अहंकार माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि त्याला विनाशाकडे कसे नेतो हे समजते बर का। जरासंध याचा जन्मच शरीराचे दोन भाग जोडल्यामुळे झाला होता। एक अद्भुत आणि अफाट शक्ती त्याच्याकडे होती। या शक्तीमुळे त्याच्या मनात प्रचंड अहंकार होता, त्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तो देवांपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजू लागला। त्याला नीती अनीती, न्याय अन्याय यातील फरक समजणे बंद झाले। त्याने 99 राजांना बंदी केले। चक्रवर्ती सम्राट पद मिळवण्यासाठी तो या सर्व राजांचा बळी देणार होता। खर तर एका सम्राटाने आपल्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व राज्यांचे आणि राजांचे रक्षण केले पाहिजे, पण अहंकारामुळे जरासंधाची विवेक बुद्धी पार नष्ट झाली होती। जेव्हा श्रीकृष्ण भीम अर्जुन ब्राह्मण वेशात त्याच्या महालात आले, तेव्हा जरासंधाला त्यांच्या हातावरील शस्त्र चालवण्याचे व्रण दिसत होते। त्याला हे पण समजले होते की हे ब्राह्मण नसून क्षत्रिय आहे, पण जरासंधाला आपल्या शक्तीचा अहंकार इतका होता की ही धोक्याची सूचनांचा की ही धोक्याची सूचना संकेत येऊनही बुद्धीने ती सूचना मान्यच केली नाही। त्याने भीमाशी द्वंद्व युद्ध स्वीकारले आणि जे त्याच्या मृत्यूचे कारण बनले। भीमाने त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून दोन विरुद्ध दिशेला फेकले। भीमाने श्रीकृष्णाच्या इशाऱ्यावरून जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे करून दोन विरुद्ध दिशेला फेकले आणि त्यामुळेच ते एकत्र येऊ शकले नाही, जोडू शकले नाही आणि तिथे जरासंधाचा अंत झाला। श्रोते हो, ही कथा आपल्याला हेच सांगते की अहंकाराने एकदा बुद्धीवर ताबा मिळवला की माणूस नीती अनीती यातला फरक समजत असूनही अनीतीला स्वीकारतो, अनीतीने वागू लागतो आणि अखेरीस विनाशाला, स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत ठरतो। अहंकार माणसाला अनीतीचे समर्थन करायला भाग पाडतो। बुद्धीवर अविवेकाचा इतका पगडा बसतो की बुद्धी सारासार विचार करणे बंद करते। हा अहंकाराचा बुद्धीवर असलेल्या प्रभावाचा परिणाम असतो बर का। म्हणून श्रोते हो, अहंकारापासून नेहमी सावध असावे। अहंकार होऊ नये म्हणून उपासनेला दृढ चाल व्हावी, उपासनेला दृढ चाल व्हावी, भूदेव संतांसी सदा लवावी।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले,
3: पहिल्या पगारातून आईसाठी,
2: संधीची बळी,
3: बाबांना पूजेसाठी,
2: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमाची सुरुवात महेंद्र कपूर यांच्या स्वरांनी करत आहोत। गीत आहे दादा कोंडके यांचं, संगीत राम लक्ष्मण आणि चित्रपट राम राम गंगा राम।

कार्यक्रमात यानंतर अनंत जाधव यांचं गीत, चित्रपट आम्ही दोघं राजा राणी, संगीतकार राम लक्ष्मण आणि गायक जयवंत कुल

0: சாகர் கூறாடி சோடா சோடா.
1: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांचा.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातील गीत ऐकलं. गीत रचना होती जगदीश खेपुळकर यांची आणि संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमात यानंतर संसार पाखरांचा या चित्रपटातील जगदीश खेपुळकर यांचं गीत, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर.

आशा भोसले यांच्या स्वरातील पी साळाराम यांचं गीत ऐकलत. संगीतकार होते विश्वनाथ मोरे आणि चित्रपट माय माऊली. या कार्यक्रमात यानंतर दीडशाणे या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातील अनंत जाधव यांचं गीत संगीतकार राम लक्ष्मण.

0: मृग नक्षत्र श्रेष्ठ हा जगी अन्न मिले कोटि ग मृग नक्षत्र श्रेष्ठ हा जगी अन्न मिले कोटि ऐक कामिनी सखे सजनी।
1: या कार्यक्रमाच्या शेवटी अरुण दाते यांच्या स्वरातील विनायक राहतेकर यांचे गीत, संगीत एच वसंतलाल आणि चित्रपट मला देव भेटला।

0: अरुण दाते यांच्या स्वरातील मला देव भेटला या चित्रपटातील या गीताबरोबरच हा मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. अशीच बहारदार गाणी ऐकण्यासाठी पुन्हा आपण भेटूच. तोपर्यंत श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: ऐकणार आहोत. आन बान या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कॉम्प्लेक्स यांची गीत रचना आपण ऐकणार आहोत एक बार कहो या चित्रपटामधली हे गीत गायलं आहे सुलक्षणा पंडित आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावत

0: बँकेकडे सगळंच साधलं गेलं.
1: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरो कॉम्प्लेक्स,
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, अनुभव या चित्रपटामधलं. गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार कानू रॉय.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरु
3: कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत दिल दौलत दुनिया या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात

0: वीजेचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात अनोखी पहचान या चित्रपटामधलं

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: पाण्याचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प
3: रामराम मंडळी मी डॉक्टर राजेश नांदगाव आहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप मंडळी आजही आपल्या बरोबर आहेत प्रोफेसर ज्ञानोबा ढगे निफाडच्या कॉलेजमध्ये गेली 20 वर्षापासून ते शिक्षण क्षेत्रात आहेत समाजशास्त्र शिकवतात नागरिक शास्त्र शिकवतात आणि ग्रामीण विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध जास्त आहे सर मागच्या वेळेस मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं होतं डिग्री घेऊन काय होतं आता तुमच्या इथला ग्रामीण विद्यार्थी आला 3 वर्ष शिकला कधीतरी 5 वर्ष शिकला चल आपण टेक्निकल एज्युकेशन सोडून देऊ BA BCOM BSc कन्सिडर करू हा विद्यार्थी शिकला तो डिग्री घेऊन पासआउट झाला त्याच्यानंतर आता त्याची परिस्थिती कशी कशी असते त्याला परत शहरात यायचं असतं का त्याला लग्नाची घाई असते का त्याला पुन्हा शेतातच जायचं असतं मग त्याला शेतात जायचं असतं तर त्याला व्हाईट कॉलर आता मी ग्रॅज्युएट आहे डबल ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर मी शेती का करू मला शहरातच गेलो पाहिजे असा इगो निर्माण होतो का असे विद्यार्थी आहेत जे त्यांच्या एज्युकेशनचा फायदा त्यांच्या परंपरागत त्यांचा जो व्यवसाय आहे शेती आहे त्याच्यात करतात आणि नोकरीची परिस्थिती काय आहे
4: बरोबर एक खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला परंतु माझा अनुभव असा आहे की मागच्यापेक्षा पुढची पिढी हे ना हुशार जास्त असते आपल्यापेक्षा हुशार जास्त असते निसर्गातच ते असतं तसं त्यांना सुविधा जास्त मिळाल्या असतात त्या काळामध्ये संशोधन झालेलं असतं बऱ्याच गोष्टी त्यांना सोप्या गेलेल्या असतात आणि माझं निरीक्षण असं आहे हे विद्यार्थी घाबरत नाही त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे तो परिस्थितीला भिडायला तयार करतो दुसरी गोष्ट अशी की एक काळ असा होता की कॉलेजचं शिक्षण करायचं म्हणजे फुल टाईम शिक्षणच करायचं आताची मुलं असं करत नाहीत पार्ट टाइम ते जॉब करतात काही ना काही घरी हातभार लावतात आणि शिक्षण घेतात त्यातनं ते
3: ग्रामीण
4: भागात सुद्धा म्हणजे असं की हे नाही मुलींना सुद्धा मी खूपदा विचारलं काय करतात तर सर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल मी ज्या निफाड भागातनं येतो आमच्याकडे द्राक्ष शेती जास्त आहे तर वेळी यावेळी पाऊस पडतो आभाळ येतं अशा काळात सकाळी जितके माणसं घरातले असतात तेवढे कमी पडतात फवारणीसाठी वगैरे तर आमच्या माझ्या महाविद्यालयातल्या मुलींना सायकल चालवता येते का नाही मला माहीत नाही पण सगळ्या मुलींना ट्रॅक्टर चालवता येतं कारण पहाटे उठून त्यांना कधीतरी फवारणीचं औषध मारायचं असतं आणि त्यामुळे त्यांना ते ट्रॅक्टरीनं गरजेचं असतं म्हणजेच या मुलं असतील किंवा मुली असतील खऱ्या अर्थाने हे स्वतःच्या पायावर उभे राहूनच ते सगळं शिक्षण घेत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी काहींची स्वप्न असतात की आम्हाला कुठेतरी मोठ्या पोस्टला जायचं काहीतरी जायचं मग हे मुलं मात्र एक थोडंसं व्हिजनरी मिशननं त्या ठिकाणी काम करतात अभ्यास करतात आणि पुढच्या शिक्षणासाठी ते अनेक चांगलं क्षेत्र निवडतात आणि त्या ठिकाणी जातात तुम्ही एक दुसरा प्रश्न विचारला हे खरंच पदवीनं मुलं ते व्हाईट कॉलर घेऊन मग शिक्षण झाल्यानंतर काम करतात का कदाचित शिक्षणामुळे त्यांना दिशा मिळाली असते कदाचित कष्टाची कामं करणार नाहीत परंतु थोडं स्मार्ट वर्क म्हणतो आपण अशा प्रकारचं वर्क ते त्या ठिकाणी करतात म्हणजे आपल्या वडिलासारखी पारंपरिक शेती नाही करणार त्या शेतीमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करतील आणि त्या अनुषंगाने उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतील किंवा त्या शेतीला आधारित एखादा उद्योग करतील शासनाच्या विविध योजना त्या ठिकाणी राबवतील आणि तो त्या ठिकाणी पुढे जातो आणि म्हणजे महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी येतो त्या विद्यार्थी आल्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासाचं होण्यासाठी अनेक योजना महाविद्यालय राबवतं उदाहरणार्थ बघा राष्ट्रीय छात्र सेना योजना असेल राष्ट्रीय सेवा योजना असेल विद्यार्थी विकास मंडळ असतं बऱ्याच महाविद्यालयांमध्ये तुमचं स्पोर्ट्स क्लब असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेल असतं प्लेसमेंट सेल असतं किंवा सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटचे काय वेगवेगळे प्रयोग असतात या अनुषंगाने अनेक विविध प्रकारचे मान्यवर त्यांना त्या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाचे धडे देत असतात किंवा राष्ट्रबांधणीचे धडे देत असतात आणि त्यात त्याचं व्यक्तिमत्व फुलतं म्हणजे 3 वर्षाचा काळ केवळ तो त्या विषयाचा अभ्यास करत नाहीत तर त्या विषयाबरोबरच ज्या पूरकपूरक सुविधा असतात पूरकपूरक उपक्रम असतात त्याचा पण त्या ठिकाणी अभ्यास करतो आणि हे करताना बऱ्याच असं वाटतं की महाविद्यालयाचं आयुष्य म्हणजे शाळेसारखं कंपल्सरी नसतं वर्गात बसणं असं नाही पण महाविद्यालयामध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं शिकवतो शिकवतो, त्यानुसार काही कडवे पण औषधाचे घोट असतात ते पण आम्ही त्यांना देतो. म्हणून त्यांना बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमध्ये कंपल्सरी त्या ठिकाणी भाग घ्यावा लागतो, म्हणजे कला असेल, अभिनय असेल, राष्ट्रीय छात्रसेना असेल, या सगळीकडे तो विद्यार्थी असतो. आणि अलीकडच्या काळात तर NEP 2020 नुसार आपण जर बघितलं असेल तर आता विद्यार्थ्यांना कम्युनिटी सर्व्हिसेस असतील, सगळं शिक्षणच स्टुडंट ओरिएंटेड झाले, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यावा लागतो. उदाहरणार्थ बघा, माझा विषय राज्यशास्त्र आहे, माझ्याकडे BA जो मुलगा पॉलिटिकल सायन्सला आला त्यांनाच शिकवायचो, पण आता ओपन इलेक्टिव्ह नावाचा पेपर आला आहे, त्याच्यामध्ये या पेपरचं नाव आहे सुजाण नागरिकत्व. हा पेपर कोणी घ्यायचा आहे? BSC मुलांनी घ्यायचा आहे, BSC कम्प्युटर सायन्सच्या मुलांनी घ्यायचा आहे, कॉमर्सच्या मुलांनी घ्यायचा आहे. म्हणजे आता माझे विद्यार्थी हे तिन्ही शाखेचे विद्यार्थी माझे विद्यार्थी झालेत. म्हणजे आता विभुक्ता विषयता या ठिकाणी आले, मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण त्या ठिकाणी आलं. म्हणजे आता त्या विद्यार्थ्याला, म्हणजे केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला फक्त लॅबमध्ये काय चाललं हे नाही बघायचं, की आपल्या देशाच्या राजकारणात काय सुरू आहे त्याला पॉलिटिकल सायन्स पण अभ्यासायचं आहे, आपले आर्थिक व्यवस्था कसं काय, आपले धोरणं आहेत त्याला पण ते अभ्यासायचे. म्हणजे पूर्वी एककल्ली एकांगी शिक्षण होतं, आता ते राहिलं नाही, आता त्याला सगळ्या बाजूनं त्याला विचार करावा लागणार आहे. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. खूप मोठा सायंटिस्ट होतो आणि जगाची राज्याची धोरणं जर माहीत नसतील तर त्या ठिकाणी धोका होण्याची शक्यता असते, पण आता असं असणार नाही. त्या किमान पक्षी जगण्यापुरतं त्याला पॉलिटिकल सायन्स माहीत पाहिजे,
3: जगण्यापुरतं समाजशास्त्र. तुम्ही काय शिकवतात?
4: मग सुजाण नागरिकत्वामध्ये नागरिक कसा असलं पाहिजे, नागरिकत्वाने कुठले कायदे पालन केलं पाहिजे, देशाची संसद, राज्याचे विधानमंडळ नागरिकांसाठी काय काय कामं करते,
3: पण पाचवी पासून शिकवतात.
4: पण तेव्हा आपण नागरिक शास्त्र फक्त 25 शिकवायचो, आता पूर्ण पेपर आहे 100 मार्कांचा.
3: पण सर मला एक प्रामाणिकपणे सांगा, आय एम व्हेरी सॉरी, आजकाल विद्यार्थी फक्त पास होण्यासाठी गाईड बघतो, नोट्स बघतो आणि हे देतो, तर हे असे सब्जेक्ट शिकून त्याच्या मनावर परिणाम होत असेल असं वाटतं तुम्हाला? मला एक प्रामाणिक उत्तर द्या.
4: सर ह्याच्याकडे असं बघा, बघितलं पाहिजे, साधी गोष्ट आहे. तुम्ही 4th-5 कितीतरी असाल तेव्हा कुठंतरी तुम्ही पडला होता, ती तुमची आठवण तुमच्या डोक्यामध्ये असते, तुम्हाला कुठल्या तरी गुरुजीने एक छिडी मारलेली असते, तुमची आठवण डोक्यामध्ये असते. हा विद्यार्थी किमान तो पुस्तक, तुम्ही जे म्हणतात गाईड वगैरे, तो जर त्या परीक्षेपुरतं वाचत असेल, ते वाचतो वाचतोय, त्याला दोनदा वाचावत लागेल आणि एकदा लिहावं लागेल पेपरमध्ये, त्याच्यामध्ये त्या अर्थाने त्याकडे 3 स्मरण झालं. म्हणजे 3 का होईना त्याने ते वाचलेलं आहे, आणि त्यामुळे त्याच्या ते कुठल्या तरी अचेतन मनामध्ये, मना त्याच्यामध्ये अनकॉन्शियस माइंडमध्ये ते वाचलेलं लक्षात राहतं त्याच्या, ते असणारच आहे. म्हणजे सगळ्यांकडनंच आपण 100% अपेक्षा करू शकत नाही, परंतु त्याच्या त्या मनपटलावरती कुठंतरी त्याचा एक छानशी लकीर पडलेली असते, आणि ती कधी ना कधी त्याच्या आचरणामध्ये येतेच, याच्याकडे आपण असं बघितलं पाहिजे.
3: तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात की काय सर?
4: मी नवीन पिढीवरती माझा विश्वास खूप जास्त आहे.
3: कारण
4: असे की मी बघितलं, सर मी या मुलांमध्ये वावरतोय, प्रचंड आत्मविश्वास आहे मुलांमध्ये, मुलींमध्ये घाबरत नाही.
3: मग सुसाईडचं प्रमाण वाढलं काय?
4: सुसाईडचं प्रमाण हा उच्च शिक्षणामधला विद्यार्थी करत नाही.
3: डिप्रेशनचं प्रमाण वाढलं काय?
4: प्रमाण हे आपलं 10th-12th झाल्यानंतरचं जो काळ असतो त्या काळातल्या अपेक्षा पालकांच्या त्या, परंतु जेव्हा तो विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये येतो तेव्हा तो डिप्रेशनमध्ये जात नाही, आणि तो शिक्षण घेताना जातच नाही डिप्रेशनमध्ये, तो पुढे त्याचे काहीतरी फॅमिली मॅटर तयार होतात किंवा काहीतरी गोष्टी असतात त्यामुळे ते होत असेल, परंतु आणि ही आपवादात्मक परिस्थिती असते. कुठल्याही समाजात घ्या, आमच्या सगळा मानवी इतिहास जरी घेतला तर त्या आपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या गोष्टी होत असतील, पण आपण जर सर्वसामान्य सिद्धांत बघितला तर मुलं पॉझिटिव्ह आहेत, ताकदवान आहेत. मला फक्त हात जोडून एवढंच सांगायचं आहे ज्येष्ठांना की आपलं ज्येष्ठत्व ह्या पोरांवर लादू नका.
3: म्हणजे काय?
4: म्हणजे आपण काय करतो की तुम्ही ज्या तशा परिस्थितीत वाढलात ना तशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांनी वाढलं असं पाहिजे. बरोबर आहे. समजा सासूच्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हतंच, ती काय व्हॉट्सअपला येणारच नाही, तुमच्या माझ्या कॉलेज लाईफमध्ये इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं, आपण तेव्हा नव्हतोच. आता ह्या हे पोर जन्मताच्या काळामध्ये ते आलेलं आहे, तुम्ही आता म्हणू शकत नाही तू फेसबुकवर जाऊ नको जाऊ, व्हॉट्सअपवर नको जाऊ. उलट त्यांच्या काळातल्या ज्या वैज्ञानिक सुविधा आहेत त्यांना घेऊ द्या, आपल्या काळात नव्हतं हे आपलं दुर्दैव.
3: म्हणजे त्यावेळेस आपल्याला, आपण जसं कॅल्क्युलेटरचा विरोध करत होते आपल्याला,
4: हो
3: तसं आपण यांना व्हॉट्सअपला आणि सोशल मीडियाला विरोध करतो, ते करून चालणार
4: नाही. चालणार कोरोनाच्या काळामध्ये सर हा व्हॉट्सअप सोशल मीडिया हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मनंच मुलांना आपण 3 शिकवलेलं आहे, ते जर नसतं आपल्याकडे तर आपलं शिक्षण खंडित झालं असतं. म्हणजे तो शेतावरती बांधावरती कुठे असू द्या, तो मुलगा मोबाईल घेऊन जायचा, त्याच्यावरती झूम मिटिंग असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म असेल ऑनलाईन शिक्षणाचे, त्याच्यावरती तो यायचा आणि त्यातनं तो काही शिकवायचा. म्हणजे त्या काळात त्या विद्यार्थ्याची पण कसरत झाली आणि त्या शिक्षकांची पण कसरत झाली. सुविधायुक्त महानगरांमध्ये जे शक्य होतं, पण वाडी तांड्यावरती वस्त्यावरती कसं केलं असेल शिक्षकांनी, त्या शिक्षकांचे संघर्ष आम्ही मांडले, फार मोठे असे कादंबरी.
3: सांगा ना तुमचा कोरोनाच्या पिरियड मधला तुमचा टीचिंगचा अनुभव एखादा सांगा ना थोडक्यात.
4: सर कोरोनाचा काळ म्हणजे भीषण, म्हणजे माझ्यासोबतचा माणूस कोरोनाग्रस्त व्हायचा, कोणी मृत्यूमुखी पडायचं, काहीतरी व्हायचं. अशा काळामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिक्षण करणं बरं. सगळ्यात महत्वाचं हे ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आले,
3: सगळे ग्रामीण भागात सगळ्यांकडे मोबाईल होते,
4: मोबाईल नव्हते. पर मुलांना एकत्र या म्हणायला तर ते कोरोनाची काळ त्या काळात नव्हता. मग त्यावेळेस आमची आम्ही मग काही लेक्चर रेकॉर्ड करायचे, त्याला लिंक पाठवायची, जेव्हा कधी तुझ्याकडे मोबाईल येईल तेव्हा बघ. पण त्या काळात एक झालं की पालकांनी मोबाईल विद्यार्थ्यांकडे दिले, ज्या पालकांकडे मोबाईल नव्हते त्याने कुठून तरी ती उपलब्ध करून दिली. परंतु त्या काळातली तो संघर्ष जे ना पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा तो खूप घातक होता. कसा होता? एक तर या आजारापासून भीती, नंबर दोन आर्थिक अफवा, आणि आर्थिक तरतूद करावं लागायची ना.
3: पूर्ण कोलॅप्स झाले होते.
4: कोलॅप्स 10-15 हजाराचा मोबाईल घेऊन तो ऑनलाईनमध्ये येणं, शिक्षण घेणं, त्याच्यात पुन्हा ऑनलाईन पेपर झाले, ऑनलाईन परीक्षा झाल्या. ऑनलाईन परीक्षेच्या काळामध्ये त्या मुलाला किती त्या अनुषंगाने त्याची सुविधा आम्ही कॉलेजमध्ये केली होती. परंतु ठीक आहे, पण काही भागांमध्ये ती नसेल, काही पेपर असे असतात की ती मोबाईलवरपासून सोडू शकला असतात. तर तो काळ फार गमतीशीर होता. आणि मुलांचे प्रॉब्लेम कळाले. सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की सकाळी 7:30 लेक्चर असायचं, तो बिचारा कुठं शेतामध्ये काय दारे पकडतोय आणि काहीतरी पाणी देतोय, तो कष्टातून कोणी दूध घालत घालत दूध घेऊन येतोय आणि तो लेक्चर ऐकतोय का बाजूला. आम्हाला तो मग आमचा विद्यार्थी कळाला. आम्हाला वर्गात मस्त युनिफॉर्ममधला आलेला विद्यार्थी बघण्याची सवय, पण आम्हाला खरा परिस्थितीला भांडणारा झगडणारा विद्यार्थी त्या ठिकाणी दिसला आम्हाला कोरोना काळामध्ये. आमचे डोळे उघडले. अरे त्याचं दुःख आहे, त्याचं दुःख नाही तर आमचं पण दुःख आहे. आणि मला असं वाटते शिक्षकांनी आपल्या सगळ्या ताकद आहे ज्ञान प्रसाराची, सगळी वापर करून वर्गामध्ये ज्ञान निर्मिती, ज्ञान वाटप केलं पाहिजे, तरच हा पुढचा विद्यार्थी तयार होऊ शकेल. किंवा पुढची पिढी बिघडते, ते काय करत नाहीत, मग आपण काय करत, असं नाही. उलट शिक्षक हा विद्यार्थ्यापेक्षा 2 पावलं 10 पावलं पुढे पाहिजे. प्रचंड त्याचं ज्ञान पाहिजे, त्या विषयातलं ज्ञान पाहिजे, वाचन पाहिजे. आणि जर विद्यार्थी निराशावान असला तर शिक्षकाचं कामच त्याला आशावान करणं. तो जर करू शकत नसेल तर शिक्षक कुठला असणार, तो त्याचं कामच आहे. हे सगळं कधी काय वाटत असेल ना, आभाळ सगळं फाटले, पाऊस पडतोय, तुमचं काम आहे की तिथं आभाळ ते टाचायचं आणि पाणी पडता कामा नाही. ही गोष्ट आपण त्यागलं. आणि या देशामध्ये किती मोठी शिक्षकाची परंपरा आहे सर. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक होते, सावित्रीबाई फुले शिक्षिका होत्या, साने गुरुजी
3: काम तो
4: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक सुद्धा शिक्षक प्राध्यापक होते. म्हणजे मोठी परंपरा आहे देशामध्ये. ही एवढी परंपरेचे वारसदार आपण असू तर ह्या आपल्याला असं करून चालणार नाही.
3: सर आपण आता फक्त विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय, तुमचा 20 वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह शिक्षक आहात. मला वाटतं तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये बरेच पॉप्युलरही असतात. आजच्या तारखेला सध्या ह्या वर्षी किंवा ह्या 1-2 वर्षात जे टीचर्स जॉईन झालेत, जे प्रोफेसर जॉईन झालेत, त्यांची मेंटॅलिटी कशी आहे?
4: एक झालं की शिक्षकांचे पगार बऱ्यापैकी आता सातव्या वेतन आयोगाने चांगले केलेले आहेत. एक आर्थिक प्रश्न थोडासा आमचा कमी झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की तुम्ही प्रश्न विचारला की शिक्षक भरतीच मुळात फार कमी झालेली आहे, नाहीच्याच बरोबर आहे. म्हणजे ज्या तुटपुंजे आलेत सर, आता एक फार मोठा वर्ग आपल्याकडे, म्हणजे प्रायमरीपासून ते साधारणतः इंग्लिश स्कूल असेल, सिनियर कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज, नॉन ग्रँडचं धोरण आपल्याकडे फार मोठं आहे. आणि आपल्याकडे विनाअनुदानित शिक्षक खूप संख्या खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही मला विचारू नये आणि मी सांगू नये इतक्या कमी पगारावरती हे लोक शिकवत आहेत, पोटाला चिमटा देऊन शिकवत आहेत. मग त्यांचा हा जर गंभीर प्रश्न बघितला तर मग ते शिक्षणामध्ये आशावाद कुठून आणणार?
3: एवढं पेमेंट कमी येतं तर मग त्यांना दुसरा पर्याय नाही म्हणून ते शिक्षक बनतायत का?
4: मी एखादी पदवी घेतली, MEd सेटनेट PhD झालो आणि माझी अपेक्षा
3: असते. सेटनेट होऊनही जॉब नाही आहे?
4: हो नाही, जॉब नाही आहे. सेटनेट झाले, PhD झाले, ते अजून ग्रँटवरती नाही सर. 20-20 वर्षापासून लोक नॉन ग्रँटवरती काम करतायत.
3: मी विचारू शकतो का पेमेंटमध्ये किती फरक असतो, किती टक्क्याचा फरक असतो?
4: 90% फरक असतो.
3: काय बोलताय?
4: म्हणजे 10,000 काम करणारा आणि 1,00,000 काम करणारा असा फरक असतो सर.
3: अरे बापरे. हो, त्याचं सायकोलॉजिकली त्याला किती डिस्टर्ब असेल. मी तीच शिकवतो, मला तेवढंच पॅशन आहे. एखादा असेल ना सर तुमच्यासारखा शिकवणारा, पण मला 10,000 येईल आणि त्याला 1,00,000 रुपये, त्याला त्रास किती होत असेल?
4: सैन्य झालं, समाज झाला, हा
3: पोटावरच चालतो.
4: आणि पशुपोटी त्याला काहीतरी चांगलं समाज परिवर्तनाचं काम करायला सांगितलं करेल का तो? असं होणार नाही. त्यामुळे मी म्हणतोय की शिक्षण क्षेत्राकडे
3: मग ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, पैशाची तरतूद करायला पाहिजे का?
4: मग ते तुम्हाला म्हटलं शिक्षणामध्ये आपला GDP वाटा वाढवला पाहिजे.
3: मग हे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इतके प्रचंड फीस घेतात तिथं?
4: नाही, तिथे सुद्धा नाही ना,
3: तिथे सुद्धा पेमेंट नाही.
4: कदाचित ऑन रेकॉर्ड भरपूर दाखवत असतील पण प्रत्यक्षात मिळते का नाही,
3: मिळतं की नाही हे माहिती नाही.
4: हा प्रश्न गंभीरच आहे,
3: तुमचा संबंध नाही त्या विषयावर,
4: त्याच्या मला ते माहित नाही, परंतु गंभीरच प्रश्न आहे ते. पण त्यासाठी जसं आपण एक साधी गोष्ट आहे सर.
5: सर मला एक सांगा, म्हणजे तुम्ही पुढची पिढी म्हणताय, पण तुम्ही गुरुलाच खायला पैसे देत नाही, मग तो गुरु रिकामपोटी कसं काय तुम्हाला शिकवेल, पुढची पिढी घडवेल कशी?
4: नाहीच घडवणार ना. तो
5: त्याची इच्छा जरी असली तर पहिले तुम्ही त्याचं पोट बघेल ना, त्याचं कुटुंब सांभाळायचं त्याला.
4: त्याला कुटुंब, मुलं, आई वडील सांभाळायचे आहेत, पत्नी सांभाळायची आहे, किंवा पतीला पत्नीला पती सांभाळायचा आहे, कुटुंब सांभाळायचं, मग ते कसं काय असं करणार?
5: हो सर, मला आता एक हा पण प्रश्न विचारायचा आहे. लोक हेही म्हणतात की ज्यांना ग्रँड बिंट आहे त्यांचे पगार अति जास्त आहेत.
4: अति जास्त नाहीत. कुठली व्यवस्था ही असं काही फार कोणाची लाड करत नाही. जे नियमामध्ये बसतं त्याच करतं.
5: मग नियमच खूप असे केलेत की त्यांना इतका पगार आहे आणि मग बाकीच्यानं पेमेंट दिले त्यांच्याकडे पैसे नाही, मग हे इम्बॅलन्स कसं?
4: नाही नाही, उलट सर, आपल्याकडे शिक्षकांना आपण म्हणतोय त्यापेक्षा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर गेलात एक दोन वर्षामध्ये त्या मुलाचं कितीतरी ह्याच्यामध्ये पॅकेज जास्त आहे. त्या मानाने आपल्याकडे शिक्षकांचे पगार किंवा कुठल्या याचे जास्त फारसे पगार नाही आहेत. तो फार तर काय करतो, आपल्याकडे शिक्षक काय करतो, रोजचं जगणं जगतो. फार त्याच्या एखादा फ्लॅट मागे पडत असेल, एखादी पूर्वी पडत असेल, एखाद्या मुलीचं लग्न करत असेल किंवा मुलाचं लग्न करत असेल, याच्यापेक्षा जास्तच्याकडे काही असं उरत नाही. म्हणून त्याचं ते आपल्याला दिसतं तसं. म्हणजे साधं उदाहरण घ्या की तुम्हाला असं वाटतं की आमच्या प्रधान 3 लाख पगार आहे, तो रिटायरमेंटला होत असेल ना, तो 40,000-50,000 सुरुवात त्याची असते. सेवानिवृत्तीच्या नंतर त्याचा कदाचित रिटायरमेंटच्या काळामध्ये तो पगार काही वाढत असेल, पण त्या दरम्यान महागाई वाढते. म्हणजे शासनाचं असं काही नाही की विनाकारण कोणाचे पगार, त्याचं ते नियमामध्येच असतं सगळं, आपल्याला तसं वाटतं.
5: नाही, मग मला एक सांगा, एक कॉलेज आहे, 1,000 स्टुडंट्स आहेत, तर त्याच्यात टीचर्स किती असतात?
4: आता आपल्याकडे समजा 40 विद्यार्थ्यामागे एक टीचर धरा, त्या
5: अनुषंगाने साधारण किती झाले?
4: शाळेत सांगितलं तुम्हाला, पण आपल्याकडे सब्जेक्ट वाईज टीचर असतात.
5: नाही, आपण एक रफ कॅल्क्युलेशन काढतोय, तर मला हे विचारायचं आहे, समजा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये 100 टीचर आहेत, तर त्याच्यातले ग्रँडचे किती असतात?
4: आता सध्याचं प्रमाण सर सिनियर कॉलेजचं जर बघितलं तर साधारणतः ग्रँडचे एक साधारणतः 10-15-20 शिक्षक असते. फार तर
5: 80
4: शिक्षकांचे आता आपल्याकडे नॉन ग्रँडला सध्या.
5: त्यांचं किती विचारांचा हाल होतो, कसं काय मॅनेज करत असतील, काय होतंय? मग ते ऑब्व्हियसली ते ट्युशन्स घेणारच ना सर, त्यांना दुसरा पर्याय काय? मग
4: त्याला पर्याय नाही, त्याला स्वतःला सर्व्हाइव्ह व्हायचे,
5: समाजाला
4: त्या गोष्टी करायच्या. मग त्यासाठी अनुषंगाने मग शासन वेळोवेळी कसं झालंय सर, आपल्याकडे म्हणजे आपण शिक्षणाकडे
5: दुर्लक्ष करतोय का?
4: आपण दुर्लक्ष करण्यापेक्षा पाहिजे तेवढं महत्व देत नाही सर. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की आज आपल्याकडे महानगराच्या शाळा, जिल्हा परिषद शाळांची प्रमाण किती कमी झालं आणि खाजगी इंग्लिश स्कूल मोठ्या प्रमाणात वाढल्या, त्यामुळे काय झालं की आज मला माझा पाल्ले मराठी शाळेत टाकायला मला वेळच मिळत नाही, मी ढकलावं लागते मला इंग्लिश स्कूलला, कारण माझ्या बाजूला ती शाळाच नाही आहे, उपलब्धच नाही, सुविधाच नाही. आणि मग काय करतो की मी ढकलतोय तिकडं मुलांना.
5: म्हणजे याच्यात समाजाची पण चूक आहे का?
4: समाजाची मोठी चूक आहे.
5: कशी?
4: समाजाने त्या त्यावेळेस ती भूमिका घेतली पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला की मी जर शेतकरी असेल तर माझ्या शेतीच्या उत्पादनासाठी मी लढे काढतो, मोर्चे काढतो, बरोबर आहे. मी कर्मचारी असेल तर मला DA वाढावा, पगार वाढावा, वेतन लागावा म्हणून मी माझी भूमिका मांडतो, कुठेतरी काय मांडतो. पण मी पालक पण आहे ना, पालक म्हणून मी काय भूमिका घेतली आतापर्यंत? मी माझा मुलगा शाळेत टाकतोय, कॉलेज टाकतोय.
5: पालक म्हणून माझी एकच भूमिका, माझा मुलगा एकदम मोठ्या शाळेत जावा.
4: पण मी त्यासाठी
5: शासनासाठी किती फीस भरायला मी तयार
4: आहे. पण त्याच्यामध्ये पुन्हा स्पर्धा आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा तो चांगल्या स्कूलला टाकेल, ज्याच्याकडे पैसा नाही त्यांची मुलं टाचा घालत कुठे जातील, हा मोठा प्रश्न आहे ना. त्यासाठी कुठलाही समाज हा पुढे कधी जात असतो की त्या समाजातले लोक किती जागृत आहेत, समाज त्या अनुषंगाने कसे बघतात ते. आणि आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आहे. लोकशाहीमध्ये फक्त लोकांनी मतदान करणं म्हणजे लोकशाही नाहीये, माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे. लोकांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. उदाहरण सांगतो, आता शासन प्रशासन असतं, मी एखाद्या गावामध्ये राहत असेल तर माझ्या गावात मध्ये गावातल्या बुद्धिवंताचे काही सल्लागार कमिटी आहे का? गावाचा विकास करायचा आहे, सरपंच साहेब करतील, उपसरपंच करतील, ग्रामपंचायत करेल, ग्रामसेवक करतील, सगळे करतील, पण एक सल्लागार समिती त्या गावामध्ये पाहिजे की आपल्या गावाचे प्रश्न काय आहेत. तशा एखाद्या नगराची एखादी सल्लागार समिती पाहिजे, या नगरामध्ये काय आहेत. आपण फक्त काही घटना घडली म्हणजे पोलिटिशन जायचं का? पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसुद्धा गावात त्या नगरामध्ये येऊन उपचार काउंटर गप्पा मारून गावाचे काय प्रश्न आहेत, समाजाचे काय प्रश्न आहेत हे विचारलं पाहिजे ना, तर हे लोकशाहीचा गाडा पुढे जाईल. आपल्या लोकशाही का आजच संपवायची नाही, लोकशाही आपल्याला अजून 100 पिढ्या न्यायची पुढे. जर 100 पिढ्याचा विचार करायचा असेल ती लोकशाही प्रत्येकाच्या काळजात, मनात, मस्तकात, घरात, दारात, कॉलनीमध्ये गेली पाहिजे, मग ती जाईल कधी?
5: सर तुम्ही पॉलिटिकल सायन्स शिकवणार म्हणून विचारतो, भारतीय समाज लोकशाहीसाठी तयार आहे का हो आजही 75 वर्षानंतर?
4: आपण जगातला सगळ्यात मोठा स्वातंत्र्य लढा लढलेला आहोत. आणि जेव्हा आपण आपल्याला असं वाटायचं की हा समाज स्वातंत्र्य लढा लढेल का? प्रश्न ब्रिटिशांना असा पडला की या लोकांच्या हातामध्ये कारभार द्या ते सक्सेस पुढे नेतील का? आपण तर ते नुसतं सक्सेस नाही केलं, आम्ही स्वतःचं संविधान तयार केलं, त्यानुसार लोकशाहीची इमारत उभी केली, आजूबाजूला अलोकशाहीचं वातावरण असताना या देशानं 75 वर्षापर्यंत लोकशाही पुढे आणलेली आहे, म्हणजे आमची मानसिकता ती आहे.
5: करप्शन
4: मग आम्ही काय करतो, दोन सांगितलं की समाज दुर्लक्षित करायला लागला कोणती गोष्ट, निष्काळजीपणा करायला लागला की बाकीच्या, म्हणजे सज्जनाची निष्क्रियता ही दुर्जनाची सक्रियता होत असते. दुर्जनाची सक्रियता मिटवण्यासाठी सज्जनाने सक्रिय व्हायला पाहिजे. मग त्या गोष्टी जर झाल्या,
5: सज्जनाला सक्रिय होऊ देत नाही ना, तो सज्जन सक्रिय व्हायला लागला तर त्याला काहीतरी दाबतात.
4: नाही सर, कसं आहे, तुम्ही जर एखादी न्यायाची भूमिका घेऊन बोलत असाल, मांडत असाल मत, तर असं होणार नाही. आपल्या देशाने संविधानिक मार्ग दिलेत, त्या मार्गाने मत मांडलं पाहिजे, तर मग काय अडचण आहे. आपण ती व्यवस्था समजून घेतली पाहिजे. आता आपलं काय झालंय, आपली मानसिकता थोडीशी असं झालं की सगळ्या लोकशाहीच्या सगळ्या ज्या लाभाच्या गंगा आहेत त्या दारात आपोआप आल्या पाहिजे, असं नाही होत. तुम्हाला रेशन कार्ड काढायचं म्हणल्यानंतर तुम्हाला तिथे जावंच लागेल, तशी मग जावंच लागेल, तिथं ऊन वारा काय घाम येतोय म्हणून थांबायचं मला नाही, तुमचे प्रश्न मांडून ते करायला लागेल, असं कसं काय होईल. उत्पादन तुम्हाला घ्यायचं तर शेतात जसं काम करतो शेतकरी, तशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतील. मग तुम्हाला लोकशाहीमध्ये माझ्या पाल्याला जो प्रश्न येतो तो प्रश्न मी मांडला पाहिजे, मग माझ्या पाल्याचा प्रश्न तुमच्या पाल्याचा प्रश्न एक सारखा असेल तर आपण दोघांनी एकत्र आलं पाहिजे, याच्यावर काहीतरी मुद्दा मांडला पाहिजे, ते भेटलं पाहिजे. आणि आता इतकं छान माध्यम आहे सर, ट्विटर आहे, सोशल मीडिया आहे, त्यावर व्यक्त करा. मी जगातल्या अनेक नेत्यांना फॉलो करतोय, त्यांचे काय काय कॉमेंट आहे ते ऐकतो मी, जगभरातल्या लोकांचे, जगाच्या लोकशाहीमध्ये काय चाललंय. एक नागरिक म्हणून ते माझं काम आहे, नागरिक म्हणून माझं काम बी मी केलं पाहिजे ना, लोकशाहीचे सगळे लाभच घ्यायचे असं काही नाही. माझी पण एक भूमिका आहे, ती भूमिका आम्ही मांडली पाहिजे आणि ती भूमिका मांडत राहा. लोकशाही ही अशी मांडत मांडत दुरुस्त होत होत होत चांगली सक्सेस होणार आहे. राजकारणाचा अर्थच असा आहे किंवा राज्यव्यवस्थेचा अर्थ असा आहे, आजच्यापेक्षा उद्याचं जग सुंदर करणे. हे केवळ राज्यकर्त्याने करायचं नाही तर सगळ्या समाजाने पण करायचं.
5: 75 वर्षात सुंदर झालंय असं वाटतंय तुम्हाला?
4: नाही, अजून नाही झालं. आपलं
5: अपेक्षा आहे,
4: होईल अपेक्षा आहे, पण त्यासाठी
5: पॉझिटिव्ह आहात सर.
4: पॉझिटिव्ह या अनुषंगाने मी जर निगेटिव्ह मांडत गेलो तर होणारच नाही, मला का मांडावं लागेल. हे
5: म्हणजे आपण भरलेला कप बघायचं.
4: येस,
5: म्हणजे थोडस आपल्याला स्वतःला एक करेज येईल, आपण करू शकतो काहीतरी.
4: का 75 वर्षापूर्वी आमच्या पूर्वसुरींनी बिचारे शिकलेले कमी होते काय, त्या काळात 1-2% शिकलेले लोक असतील, त्या 98-99% न शिकलेल्या लोकांनी सुद्धा या देशासाठी स्वतःचा जीव दिला. त्यांना स्वातंत्र्य कळत होतं का नाही माहित नाही, पण देश माझा स्वतंत्र झाला पाहिजे हे तर कळत होतं ना. त्या खेड्यापाड्यातल्या अडाणी असलेला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, ह्या लोकांनी इतका देह त्याग केला, मरण पत्करलं, आपल्याला फक्त आहे ते सगळं व्यवस्थित न्यायचे, पुढे न्यायचे. मग एवढा त्याग जर करत नसेल तर मग त्या पूर्वसुरींचा आपण किती घोर अपमान करतोय हे आपण बघितलं पाहिजे. आणि मला वाटते तेच आपण बघत जर गेलो तर आपला कॉन्फिडन्स चांगला आहे. 75 वर्षापर्यंत आपण लढत पडत का होईना, लोकशाही आणली तुम्ही जे म्हणताय थोडेफार, आणि कुठली व्यवस्था फार अशी आदर्श एकदम आपल्या डोक्याची आयडियल कन्सेप्ट असते असं नसते. आपल्या काय वाटते, रस्ता असा पाहिजे एकदम हायवे, तसं नसते, थोडे खड्डे खाचखळगे असणारच, दुःख असणारच, हे थोडं असल्याशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला सुखाचे मार्ग कळणार नाही.
5: सर, मला आता आजचा विद्यार्थी आणि आजची विद्यार्थिनी यांचा लाईफकडे बघण्याचा, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा, का त्यांना फक्त स्वतःचं करिअर आणि संसारामध्ये इंटरेस्ट आहे, का त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, का सोशल लाईफमध्ये काही इंटरेस्ट आहे का, का ते फक्त त्यांचा पर्सनल ग्रुप, फ्रेंड्स, एज्युकेशन, स्वतःभोवती मग्न आहेत?
4: तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर दिलेलं आहे. आजचा विद्यार्थी थोडासा व्यापक आहे, म्हणजे तो गावाच्या, समाजाच्या, जातीच्या या भिंतीमध्ये अडकणारा नाही आहे, तो व्यापक विचाराचा आहे. याचं कारण असं झालं की आपल्याकडे महानगरामध्ये येणारे विद्यार्थी अनेक प्रांतातून, भागातून, समाजातून येत आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रभाव चांगला तयार झालेला आहे, नंबर 1. नंबर 2, सर आपण एक दुर्लक्ष करतोय. आता जे सगळं AI टेक्नॉलॉजी आलेली आहे, तंत्रज्ञान आलं, याचा इतका विकास झाला की ह्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आपलं असं वाटतं हे सगळे मग्न आहेत काय की, पण त्या विद्यार्थ्यांना सगळं कळते आता, हे ज्ञान त्यांच्या हातावर एका क्लिकवरती आलेलं आहे, त्यामुळे त्यांना ते माहीत आहे. नंबर 2, तो पॅशनेट आहे, त्याला काहीतरी करायचं आहे, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. उदाहरण म्हणून सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये मुलींचे लग्न पालक बघायचे, मुलाला दाखवायचे मुलगी, आता असं नाही. आता मुलीचं मत पण विचारात तुम्हाला घ्यायला लागते, तिला स्वतःचं मत आहे, ती मत मांडते, मला जोडीदार कसा पाहिजे ती ठरवते त्या अनुषंगाने. दुसरी गोष्ट अशी, मी आता बऱ्याच मुलांना बघितलं, विद्यार्थ्याच्या अनेक लग्नाला मी जातोय, तर हे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय ते लग्न करत नाहीत. म्हणजे मी बरेच विद्यार्थ्यांना विचारलं, कधी लग्न करणार आहे, मी घर बांधणार किंवा फ्लॅट घेणार किंवा माझी गाडी असणार आणि तेव्हा मी लग्न करणार, म्हणजे माझ्या पत्नीला मला मला गाडीत बसून यायचे, तिला स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. हा तू विचार करतोय, मला वाटते हा विचार करणं म्हणजे स्वतःच्या पाया उभं राहणं, आणि हा विचार करणं म्हणजे तुमचा देश समृद्ध करणे. प्रत्येकाने आपापल्या जागी चांगलं स्वतः स्थिर स्थावर झालं तर देश पुढे आपापच जाणार आहे. ती मुलगी सुद्धा अशी विचार करते की मी त्याच्या आयुष्यात जाऊन अमरवेल नाही होणार, त्याच्या पारंब्याला मी लटकून माझं आयुष्य नाही जगणार, मला माझं पण आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. आणि म्हणून आजची जी मुलगी आहे तिला स्वतःचे 1,000, 10,000, 5,000 रुपये का असणार पण स्वतःची पाहिजे, कारण तिला ते स्वतःचे म्हणतो ना आपण त्या गोष्टी आल्या आहेत. तर ती थोडी दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे मुद्दा मांडला की चंगळवाद वगैरे ह्या गोष्टी, हे थोडा जीवनवाद आहे, जीवनवादी पोरं आहेत ते, त्यांना आता वयस त्यांचं तारुण असतं, चांगले कपडे घालावे वाटतात, चांगलं राहावं वाटतं, आणि ते साहजिकच असतं, निसर्गातच प्रवृत्ती तशी आहे. शेवटी माणसाचं जीवन सुद्धा सुंदरतेकडेच जातं ना, सुंदरता असणेच आहेत. आणि तुम्ही तर तुमच्या अभिनयातनं तर हा सगळा सुंदर क्षण आम्ही खूपदा तुमच्याकडनं बघितलेला आहे. तुमच्या व्याख्या, तुमचं हिंदीत मधलं नटसम्राट नाटक जेव्हा बघतो माझ्या अंगावरती रोमांच येतो, ते सगळे डायलॉग, ते सुंदर वाक्य, तर मला असं वाटते विद्यार्थी सुद्धा तुमच्या त्या एक पात्री प्रयोगामधल्या याच्यासारखे एकदम छान असतात आणि काहीतरी ते करण्याच्या मार्गावरती आहेत.
3: सर बोलता बोलता परत अर्धा तास झाला ह्या रविवारचा. माझी एक इच्छा आहे तुम्ही पुढच्या रविवारी पण परत असावं.
4: बर.
3: आणि तुमचा जो हा पॉलिटिकल सायन्स जो सब्जेक्ट आहे त्याचे तुम्ही लेक्चरर म्हणून पुढच्या वेळेस आम्हाला इंटरव्ह्यू द्यावा.
4: बर बर.
3: आणि तुमचा स्टुडंट असेल हा भारताचा समाज.
4: यस.
3: नक्की मंडळी काही गरज असेल तर फोन करा 83 816 512 वर 8380016 16 1 6 5 1 2 वर. रामराम मंडळी
6: दुकानातले
7: पहिल्या पगारातून आईसाठी
6: संधीची पळी
7: बाबांना पूजेसाठी
6: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
7: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स
8: कॅनडाच्या या कार्यक्रमात आता हे गीत ऐकूयात माया गोविंद यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे गलियों का बादशाह या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा
3: कॉम्प्लेक्स. संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं अग्नि या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा खन्ना यांच्या आवाजात छोटे बहू या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स,
3: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत जाल या चित्रपटामधलं इला अरुण यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचे बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स
4: अग्रो कॉम्प्लेक्स शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड म्हसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांदशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर
4: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
5: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
4: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया आराधना या चित्रपटामधलं.

0: आर्थिक गुंतवणुकीचा योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक. अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया हमरा ही या चित्रपटामधलं. कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा उत्थूप यांच्या आवाजात. हे गीत आहे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भूपाली यांचं गीत रूप तेरा मस्ताना या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया बनारसी बाबू या चित्रपटामधलं. शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. इंतकाम या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गहरी चोट या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. इन्साफ की पुकार या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कैफे आजमी यांचं गीत धूप छाव या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जयदेव यांच्या संगीताने सजलेलं नक्षलालपुरी यांचं.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.
1: मुझे सब पागल कहते हैं और मैं सबको पागल कहती हूँ. कौन सच्चा कौन झूठा क्या मालूम. अरे हाँ, हम दोनों में से कोई एक जरूर पागल है, या मैं

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं रक्षा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि वन्नाळे यांनी गायलेलं प्रेम धवन यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूया धडकन या चित्रपटामधलं.

लेकिन जब तूने कुछ न किया क्यों डरा।

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देवबर्मन, चित्रपट बंबई का बाबू.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत दूर कर आहे या चित्रपटामधलं.

0: बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पाकीझा या चित्रपटामधलं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512.
2: आशा भोसले आणि मन्नाडे यांनी गायलेल्या शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. बूट पॉलिश या चित्रपटामधला संगीतकार शंकर जयकिशन.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आई मिलन की रात या चित्रपटामधलं समीर यांचं गीत संगीतकार आनंद मिलिंद

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची
1: साधन. कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे राज

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: आजकाल?
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016500.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: शायर है गम आज नगमा.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: वाज टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स, सोनी गिफ्ट्स शालिमार।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा, शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8300160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा, शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

मनापासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: Yeah.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: निरंतर एकांत वासातून परखड अंतरशोध घेणारं निस्पृह मन रामदासांना लाभलं. या मनाच्या सहाय्यानेच मनाच्या सर्व विकारी पदरांचा त्यांनी वेध घेतला, अगदी लक्षवेधी रामबाणानं. अहमभावाच्या कोशात अडकलेला मनाचा पाय असो की शब्दांच्या व्यर्थ मोहजालात विद्वत्तेचा टेंभा मिरवणारं मन असो, सगुण निर्गुणाच्या चर्चेत जिंकण्याच्या आभासात हरलेलं दमलेलं मन असो, रामदास स्वामी जानकी जीवनाकडे शिणून दीन होऊन साकडं घालतात. वेगी माझ्या मना पालटावे, कारण तोच या मनव्यथेचा उपाय आहे. मन पालटण्यातच दासांचा

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फायदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.